नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। FM बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारती वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र। आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 26 श्रावण शके 1948, 17 ऑगस्ट 2026, पहाटेचे 5:55 आणि 45 सेकंद झाले आहेत। आजचे आपले कार्यक्रम आता सुरू करत आहोत। पुणे विविध भारतीच्या या प्रातकालीन प्रसारणात मी विराज सवाई तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो। प्रसारणाची आणि दिवसाची मंगल सुरुवात करत आहोत सनईच्या या मंगलसुरांनी।

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारती वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा. पुणे विविध भारती पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:30 वाजलेत.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
8: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
9: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
10: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
9: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
11: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
12: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
13: सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रतवैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
14: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवार बाई मंगळा गवार.
13: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय आणि श्रावणाबद्दल बरच काही.
15: फुगडी खेळू दन्ना दन्ना, रुपये मोजू खन्ना खन्ना, भान विसते खेताना, सर्वांचा मे राखताना, सर्वांचा मे राखताना.
13: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: श्री रामचरित मानस गान आता आपण ऐकलत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. सकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया आमचा यानंतरचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळे बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 17वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं आहे भारती सरदेसाई यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या 6व्या अध्यायातला हा 17वा श्लोक, याचा अर्थ असा, दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोपणं आणि जागणं ज्याची यथायोग्य आहेत त्याला साध्य होतो. आचार्य विनोबा भावे यांनी गीताईमध्ये दिलेला मराठी श्लोक असा आहे, निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्यही मोजुनी करीतो त्यास योग हा दुःख नाशन. कर्मयोगाला दोन गोष्टींची अत्यंतिक आवश्यकता असते, एक म्हणजे इंद्रिय निग्रह आणि दुसरी बुद्धीची समता. या दोन्ही गोष्टींकरता सहाय्यकारी ठरणारा अभ्यास योग किंवा ध्यानयोग सांगायला या अध्यायात सुरुवात झालेली आहे. प्रत्यक्ष ध्यानाला बसताना साधकाचं आसन कसं असावं याबद्दल मागच्या एका श्लोकामध्ये सांगताना भगवंत म्हणतात की हे आसन फार उंचही नको आणि फार सखलही नको. दर्भ मृगाजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेलं हे आसन बैठकीला आरामदायी ठरणारं असावं, नाहीतर साधक आसनामुळे काही अस्वस्थता अनुभवू लागला तर त्याचं लक्ष विचलित होण्याचीच दाट शक्यता असते. अशा प्रकारे भगवंतांनी ध्यानाला बसताना साधकांनी कसं बसावं याचंही थोडक्यात वर्णन केलेलं आहे. या आधीच्या श्लोकामध्ये साधकाचा आहार आणि निद्रा हे कसं असावं आणि कसं असू नये याचं मार्गदर्शन केलेलं आहे. आता प्रस्तुतच्या या श्लोकामध्ये साधकाचा आहार विहार कर्माचरण आणि निद्रा किती असावी याबद्दल भगवंत सांगतायत. युक्त आहार विहार, युक्त कर्माचरण तसंच युक्त निद्रा यातला युक्त हा शब्द 5व्या अध्यायातलाही काही श्लोक

लोकांमध्ये आलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ योग युक्तो मुनीर ब्रह्म, योग युक्तो विशुद्ध आत्मा किंवा युक्ता कर्म फला त्यक्ता. तसंच या सहाव्या अध्यायातला श्लोक क्रमांक 8 मध्ये युक्त इत्युच्यते योगी असे शब्द आलेले आहेत. या सर्व ठिकाणी युक्त हा शब्द आजच्या या श्लोकातल्या युक्त या शब्दापेक्षा निराळ्या अर्थाने आलेला आहे. आधीच्या श्लोकातला युक्त याचा अर्थ सिद्ध किंवा योगसिद्ध, सिद्धावस्थेला पोहोचलेला, आत्मसाक्षात्कारी किंवा योगारूढ होय. मात्र आजच्या श्लोकाचा अन्वयार्थ करताना गीताभ्यासक जसं करंदीकर गीतातत्व मंजरी या ग्रंथामध्ये युक्त या शब्दाचा अर्थ यथाप्रमाण, यथाशास्त्र आणि नियमित असा लिहितात, तर गीता रहस्य या ग्रंथामध्ये लोकमान्य टिळकांनी तो माफक, परिमित आणि बेताचे असा दिलेला आहे. यावरून प्रस्तुतच्या श्लोकामध्ये युक्त या शब्दाचा अर्थ यथायोग्य किंवा योग्य प्रमाणात असाच होतो. म्हणजे भगवंत सांगतायत की मनुष्याचा आहार विहार, कर्माचरण आणि निद्रा हे अतिशय परिमित किंवा प्रमाणात असावं. भगवंतांनी निर्देश दिलाय की इथे हट्टाचं काम नाही, तर निग्रह हा नियमनानी करायचा आहे. 19व्या शतकातले कवी कृष्णाजी नारायण आठले यांच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीच्या प्रमाणाचं महत्व सांगणाऱ्या कवितेतल्या काही ओळी इथे आठवतात. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे, अति भोजने रोग येतो घराला, उपासे अति कष्ट होती नराला, पुका सांग देवावरी का रुसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. आहार घ्यावा पण तो शरीर यात्रा सुरळीत चालण्यापुरताच. शरीराची झीज भरून काढण्यासाठी मनुष्याला अन्नाची गरज असते. इथे आहार किंवा अन्न याचा अर्थ अजूनही व्यापक केला तर आहार म्हणजे सर्व प्रकारच्या भोग्य वस्तू तसंच पर्यायाने इच्छा वा कामना असाही करता येईल. आहार म्हणजे इंद्रियांचे विषय असाही करता येईल. मनुष्याने विषयांचा भोग घ्यावा परंतु तो जरुरी पुरताच असावा. विहार या शब्दाचे दोन अर्थ संभवतात. पहिला म्हणजे राहण्याचं ठिकाण आणि दुसरा अर्थ चालणं, फिरणं किंवा व्यायाम. जिथे साधना करायची ते ठिकाण कसं असावं या संबंधाने शुचौ देशे म्हणजे शुद्ध जागे या शब्दांनी आधीच्या एका श्लोकामध्ये सुचवलं गेलेलं आहे. आजच्या श्लोकामध्ये आहार विहार असे एकत्रितपणे आलेले आहेत, त्यामुळे इथे विहार या शब्दाचा अर्थ व्यायाम असं करणं जास्त संयुक्तिक होईल आणि माऊलींनी तो तसाच केलाय. माऊलींचे शब्द आहेत, आहार तरी सेविजे परी युक्तीचेनी मापे मविजे, क्रिया जात आचरीजे तयाची स्थिती, मपितला बोली बोलीजे मितला पाऊली चालीजे, निद्रेही मानू दिजे अवसरे एके, जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले, येतुलेनी धातु साम्य संबले असेल सुखे. अन्न तर सेवन करावं परंतु नियमाच्या मापानी मोजलेलं असावं. त्याचप्रमाणे इतर सर्व क्रिया कराव्यात, मोजके शब्द बोलावेत, नियमित पावलांनी चालावं आणि योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा. जागायचं झालं तरी तेही परिमितच असावं. एवढ्यानी अनायासे कफवादादी सर्व धातूंची समत राहील. दिवसाचे काही तास विश्रांती घेणं ही शरीराची गरज आहे. रोजच्या गाढ झोपेमध्ये मनुष्य आपल्या मूळ स्थितीला परत प्राप्त होतो. अध्यात्मात जिला सुषुप्ती अशी संज्ञा आहे. ही गाढ निद्राच मनुष्याला नवीन उत्साहानी कर्म करण्यासाठी उपयोगी पडते. भगवंत कर्माचरणाचा हे युक्त चेष्टस्य कर्मसु असा निर्देश करतात. मनुष्याचा कर्मांमधला व्यापार किंवा व्यवहार सीमित असावा. अनावश्यक कर्म टाळावीत, आवश्यक तेवढीच अवलंबावीत. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक मनुष्याला शेवटी घातकच ठरू शकतो. भावनांना मारून टाकणं जितकं घातक तितकंच भावनांचं भरकटणंही घातकच असतं. संतुलित जीवनशैली हे सगळ्याच क्षेत्रातल्या यशाचं गमक आहे. शरीर स्वास्थ्यासाठीही हे आवश्यक आहे. वर्तमानकालीन सवयी बदलण्यासाठीचे प्रयत्न हे तपसाधकांनी अंगीकारणं ही ध्यान योगाची पहिली पायरी आहे. योग क्रियेचा आवश्यक भाग आहे. सततच्या अभ्यासानेच हे घडून येईल. अशा प्रकारे जो दृढ निश्चयी आहे तो हे जाणतो की शरीर हे मोक्षाचं साधन आहे आणि निरोगी शरीराने ध्यान प्राणायामादी क्रिया अधिक सुलभ होतात. मग ज्याने आपलं अंतःकरण जिंकलं आणि जो आत्मचिंतनात रममान होतो तो अर्थातच सर्व प्रकारच्या विषयभोगांमुळे निर्माण होणाऱ्या दुःखांपासून मुक्त होतो.
जन

मग मृत्यूचं दुःख त्याच्या मनाला शिवतही नाही. असा साधक सिद्ध या पदाला पोहोचतो आणि जो केवळ आत्मसंतुष्टतेचाच अनुभव करतो. गीतेवरील निबंध या ग्रंथामध्ये योगी अरविंद या श्लोकाचा अधिक सूक्ष्म अर्थ देताना लिहितात, युक्त याचा अर्थ सामान्यतः बेताचं, नियमित, योग्य प्रमाणातलं असा घेतात. आणि हा अर्थ या ठिकाणी गीताकाराचा असेलही, परंतु योग सिद्ध झाल्यावर या सर्व क्रिया दुसऱ्या अर्थानेही युक्त असल्या पाहिजे यात संशय नाही. जागा असताना, झोपला असताना, आहार विहार किंवा कर्तव्य कर्म करत असताना सगळ्या अवस्थांमध्ये योगी ईश्वराशी युक्त असेल. या जाणीवेनी योगसिद्धीनंतर योगी सर्व व्यवहार करेल आणि या रीतीने सर्व दुःखांवर मात करेल असा अर्थ योगसिद्धीला हा श्लोक लावल्यावर करणं युक्त होईल यात संशय नाही. आजच्या संदर्भात हा श्लोक खरं नियोजन कशाला म्हणतात ते सांगतो. कितीही कष्ट करून, कसंही करून, काम करून टाकायचं आणि त्यापायी कसाही दिवस ढकलायचा याला नियोजन म्हणताच येणार नाही. किंवा अशा पद्धतीने काम केलं तर त्याचा त्रासच होईल. या उलट योग्य नियोजन म्हणजे काय तर वेळेवर काम सुरू करून वेळेवर संपवणं, आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थित सांभाळणं, आपली हालचाल ही योग्य आणि संतुलित ठेवणं, यामुळे रोजचा उजाडणारा दिवस नवा उत्साह देईल, कोणतंही काम करायला उत्साह वाटेल आणि आपल्या रोजच्या जगण्यात समाधान, आनंद याचीही भर पडत जाईल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 17वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं भारती सरदेसाई यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ देना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल।

0: वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
1: ही वेळ आहे जीएस चहाची.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.

श्रोतेहो, भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आपण ऐकत आहात. या कार्यक्रमातली उर्वरित गीतं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत 7:20 दरम्यान. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र ठीक 7:10 आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा, राज्यपालांचं आवाहन. चाकण परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडाचा वापर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या दुसऱ्या दिवसाखेर 400

0: 60 धावा. आता सविस्तर बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. पुण्यातल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल म्हणाले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठ नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सीओईपी ही संस्था 2 शतकांपासून भारताचं भविष्य घडवत आहे. या संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेबरोबरच संस्थेनं घडवलेले अभियंते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर उभा असल्याचे गौरवोद्गार वर्मा यांनी काढले. सीओईपीमध्ये केवळ तंत्रज्ञान संस्था न राहता तांत्रिक विचार, नवोपक्रम आणि समस्या सोडवण्याचं जागतिक केंद्र बनण्याची क्षमता असल्याचं राज्यपाल यावेळी बोलताना म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यातल्या खडकी इथल्या पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट दिली. दिव्यांग जवानांच्या पुनर्वसनाच्या कामाची त्यांनी यावेळी माहिती घेतली. तसंच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसंच राज्यस्तरावर सर्वोत्तम कामगिरी केलेल्या दिव्यांग खेळाडूंशी संवादही साधला. पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. चाकणसह जिल्ह्यातील वाढत्या उद्योग आणि जागतिक क्षमता केंद्र सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित मंजुरी आणि परवानग्यांचं जलद निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचंही या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी काल बैठकीचं आयोजन चाकणमध्ये करण्यात आलं होतं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याला प्रशासनानं प्राधान्य द्यावं, पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉ नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल चाकण एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक उद्योजक, संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. चाकण एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही देताना सामंत म्हणाले,
1: मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे. उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झालाय तो आम्हाला दूर करायचा आहे. पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यामध्ये काही तथ्य आहे. एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ.
0: राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कार्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा आणि राज्यात अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी याविषयी सविस्तर चर्चा झाली. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी सकाळी प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएच्या वतीनं घेण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांच्या पेपरमध्ये अनेक त्रुटी आढळल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या विषयांची पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा एनटीएनं केली आहे. इंग्रजी विषयाचा पेपर 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल, तर वाणिज्य विषयाचा पेपर त्याच दिवशी दुपारी 3 ते 6 या दुसऱ्या सत्रात होईल. समाजशास्त्र विषयाचा पेपर 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत आयोजित केला जाईल. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता आणि पीएचडी कार्यक्रमांमधील प्रवेशासाठी 87 विषय

0: परीक्षांची यूजीसी नेट 22 ते 30 जून या कालावधीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात आयसीटी कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन या विषयसूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. सर्वसमावेशक, परवडणारी, शाश्वत आणि सक्षम संपर्क व्यवस्थेसाठी आयसीटी परिसंस्थांचा विकास तसंच डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यांसारख्या महत्वाच्या विषयावर प्राधान्यानं या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अत्याधुनिक व्यायामशाळेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. क्रीडा संकुलात मिशन लक्षवेद योजनेअंतर्गत 7 क्रीडा प्रकारांसाठीचं उत्कृष्टता केंद्रही कार्यान्वित आहे. यामुळे ही व्यायामशाळा खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त राज्यातल्या सर्व शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात मध्यरात्री महाप्रदक्षिणेला सुरुवात झाली. श्रावणी सोमवारी राज्यभरातून भाविक येणार असल्यानं राज्य परिवहन महामंडळानं खास बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी काल चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील जीवती इथल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. परभणी जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं आयोजित इन्व्हेस्ट इन परभणी अर्थात परभणी गुंतवणूक परिषदेत काल 162 उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योजकांना चालना मिळणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं. भारतीय लष्कराच्या मराठा सिंगल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांना वीरमरण आल्याची माहिती मिळाली आहे. आवताडे 11 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. जम्मूमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपरी चिंचवड इथं सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत काल झारखंड आणि हरियाणा यांच्यासह दिल्ली, तामिळनाडू, बिहार यांच्या महिला संघांनी विजयी सलामी दिली. क गटातला उत्तर प्रदेश आणि मणिपूर यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. श्रीलंकेतील गॉल इथं भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ आज सामन्याच्या 3र्या दिवशी 9 गडी बाद 460 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात करेल. पहिल्या डावात भारताच्या देवदत्त पडिक्कलनं 167 धावांची खेळी करत आपलं पहिलं कसोटी शतक झळकावलं तर KL राहुलनं 82 आणि ध्रुव जुरेलनं 51 धावांची भागीदारी केली. मुसळधार पावसामुळे काल उपहारापर्यंतचा खेळ होऊ शकला नाही. FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. या आधीच्या सामन्यात भारताने वेल्स संघावर तर इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताने चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकाने गोल केले. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा, राज्यपालांचं आवाहन. चाकण परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडाचा वापर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या 2र्या दिवसाखेर 460 धावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, पुणे केंद्रावरून प्रसारित झालेलं प्रादेशिक बातमीपत्र आता आपण ऐकलं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आणि प्रसारभारती वेव्ज OTT या प्लॅटफॉर्मवर सुद्धा. आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सकाळी

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। सकाळचे 7:30 आहेत। आता काही क्षणातच ऐकणार आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: 1973 मध्ये प्रदर्शित झालेला नमक हराम हा चित्रपट दिग्दर्शित केला होता ऋषिकेश मुखर्जी यांनी, आणि जे गाणं आपण ऐकलं ते गायलं होतं किशोर कुमार यांनी, संगीत R.D. बर्मन यांचं, तर बोल होते आनंद बक्षी यांचे. आनंद या चित्रपटानंतर ऋषिकेश मुखर्जींचा हा दुसरा आणि शेवटचा चित्रपट होता ज्यात राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केलं होतं. आणि 1974 मधल्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी राजेश खन्ना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून तर अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील आलं होतं. अमिताभ यांनी एका मुलाखतीमध्ये असंही सांगितलं होतं की जरी सलीम जावेद यांनी जंजीरमध्ये त्यांना संधी दिली असली तरी नमक हराममध्येच ऋषिकेश मुखर्जी यांनी या प्रतिमेचा पाया खऱ्या अर्थाने पक्का केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि 1973 मधला 5वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाबद्दलच्या अजून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

पण बोलतोय 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या नमक हराम या चित्रपटाबद्दल. जे गाणं आपण ऐकलं ते गायलं होतं किशोर कुमार यांनी, संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि बोल होते आनंद बक्षी यांचे. मंडळी, या चित्रपटाबद्दलची एक गोष्ट खूप जणांना माहिती आहे बरं का? चित्रपटात शेवटी अमिताभ बच्चन यांच्या पात्राचा मृत्यू होणार होता. सहकलाकाराच्या मृत्यूचे दृश्य खूपच प्रभावी वाटत असल्यामुळे राजेश खन्ना चित्रपटाच्या या शेवटावर नाराज होते. स्वतःचं पडद्यावरचं अस्तित्व टिकवण्यासाठी, क्लायमॅक्स बदलण्यासाठी त्यांनी चर्चा केली. कारण त्यांचा विश्वास होता की चित्रपटात जर त्यांच्या पात्राचा मृत्यू झाला तर प्रेक्षकांची सहानुभूती त्यांना मिळेल आणि त्यामुळे चित्रपट हिट होईल. योगायोगाने आराधना, आनंद, सफर यासारख्या जवळपास सर्वच चित्रपटात त्यांच्या पात्राचा मृत्यू होतो आणि हे सगळे चित्रपट यशस्वी ठरले होते. म्हणूनच नमक हराम या चित्रपटाच्या वेळी ऋषिकेश मुखर्जी यांना शेवट बदलायला सांगितले. इतकेच नाही तर तो बदलला नाही तर आपण चित्रपट सोडून देऊ अशी धमकी देखील दिली. शेवटी मुखर्जी यांनी दोन्ही कलाकारांना दुसऱ्या दिवशी सेटवर यायला सांगितले आणि ज्याच्या फोटोवर हार घातला जाईल त्याचा मृत्यू चित्रपटात दाखवण्यात येईल असं देखील सांगितलं. दुसऱ्या दिवशी सगळेजण साईटवर आले. त्यांनी पाहिलं की राजेश खन्ना यांच्या फोटोला हार घालून ठेवला होता. चित्रपट बघितल्यावर आताही आपल्या लक्षात येतं की राजेश खन्ना यांच्या पात्राचा मृत्यू खरं तर अनावश्यक होता, पण त्यांना त्याची पर्वाच नव्हती. या चित्रपटानंतर सुद्धा आपकी कसम, रोटी या पिक्चरमध्येही राजेश खन्ना यांनी हाच ट्रेंड चालू ठेवला. नमक हराम हा चित्रपट 60s सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या बेकेट या इंग्रजी चित्रपटावरून रुपांतरित करण्यात आला होता. बच्चन यांनी पीटर ओटूल यांची भूमिका केली होती तर राजेश यांनी रिचर्ड बर्डन यांची भूमिका साकारली होती आणि दोघांच्याही भूमिका त्यांच्या प्रतिमेला आणि स्वभावाला अत्यंत साजेशा होत्या. चित्रपटांच्या अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे सदा

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: मैत्रिणींनो नमस्कार। श्रावण सुरू झाला, पंचमीचा सण आला आणि राखी पौर्णिमा पण जवळ आली आहे। मंगळागौरीचे खेळ सुद्धा एकदम जोरदार सुरू झाले आणि बहर आलाय काव्याला, गाण्यांना। तर यावेळी सखी संदेश कार्यक्रमात सांगायची आहे तुमची आवडती कविता, मग ती पाठ्यपुस्तकातली असेल, आत्ताची असेल, किंवा एखाद्या गाण्यातली कविता असेल, किंवा देशभक्तीपर कविता असेल। वाट बघते आहे मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सखी संदेशच्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान। आपली आवडणारी कविता हाताशी ठेवा आणि कॉल करा 2553-1705 आणि 2553-1706 यावर। या
2: श्रोते हो, आता सकाळचे 7:40 झालेली आहेत। ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल।

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार.
0: जसं आपण म्हटलं की मोतीबिंदूचं ऑपरेशन हे एकदाच होतं, तर त्यावेळेला त्या वयापर्यंत रादर बऱ्याच जणांना चष्मा लागलेला असतो.
4: बरोबर.
0: आणि हा चष्म्याचा नंबर सुद्धा मग त्यावेळेला काढता येतो असं आम्ही ऐकलेलं आहे.
4: बरोबर.
0: तर ते नेमकं कशा प्रकारे केलं जातं याबद्दल आज सांगा.
4: करेक्ट. खूप लोकांना चष्म्याचा नंबर असतो, लहानपणापासून लागलेला असतो. काही लोकांना 20-25 एज मध्ये तो लागतो. आता तुम्ही लक्षात घ्या की मोतीबिंदू करतोय म्हणजे काय, की आम्ही डोळ्यामधली जी नॅचरल लेन्स आहे तीच बदलतोय. तर ती बदलत असताना आम्ही इतकी अॅक्युरेट पॉवरची लेन्स टाकायचा प्रयत्न करतो की जेणेकरून पेशंट्सला ऑपरेशन नंतर तो चष्माच लागत नाही किंवा लागला नाही पाहिजे याची पूर्ण काळजी घेतो. कारण की पूर्वी कसं होतं की एवढ्या स्कॅनिंग सिस्टीम तेवढ्या प्रॉपरली यायच्या नाहीत, त्यामुळे चष्म्याचा नंबर थोडासा राहायचा वगैरे असे भानगडी होत्या. आता लेन्सेसही खूप ऍडव्हान्स झालेले आहेत. ऑपरेशन इन्व्हेस्टिगेशन्समध्ये टेक्नॉलॉजी एवढ्या वापर होत आहेत, याच्यामध्ये आम्ही पेशंट्सला ऑलमोस्ट ग्लास फ्री करण्याचा प्रयत्न करतो.
0: पण मग सर, जसं आपण म्हणतो की चष्म्याचा नंबर वाढतो किंवा कमी होतो, ज्यावेळेला हे ऑपरेशन होतं त्यावेळेला सुद्धा चष्म्याचा नंबर वाढण्याची किंवा शक्यता?
4: परत चष्म्याचा नंबर वाढूच शकत नाही का ते पण लक्षात घ्या. कारण की आपण तुमच्या डोळ्यातली नॅचरल लेन्स बदलली आहे आणि ती आर्टिफिशियल लेन्स टाकली आहे. आता ह्या आर्टिफिशियल लेन्सला बदलण्याचा कुठलाही अधिकार किंवा त्याच्यात ते गुणधर्मच नाहीये. जसा नॅचरल लेन्समध्ये गुणधर्म होता की कमी होते, कॉम्प्रेस होते, हे होते, त्याच्यामुळे त्याच्यात चेंजेस होण्याचे जे परिणाम होता तो ह्या आर्टिफिशियल मध्ये राहत नाही. त्याच्यामुळे एकदा तुमचा चष्म्याचा नंबर गेला की तो ना परत येतो ना तुम्हाला तो राहतो. म्हणजे एकदा मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं आणि तुमचा जर चष्मा कायमस्वरूपी गेला तर तो 100% कायमस्वरूपी गेलेला असतो.
0: मग तो लांबचा असू दे किंवा जवळचा असू दे,
4: त्या पद्धतीच्या त्या लेन्सेस अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. त्यातली जी तुम्ही ऑप्ट केलेली लेन्स आहे त्यानुसार तो चष्म्याचा नंबर आम्ही घालवण्याचा प्रयत्न पूर्णतः करतो.
0: अरे वा.
4: आता टेक्नॉलॉजीज मध्ये एवढा फरक आहे त्यामुळे पेशंट्सला हवं ते आम्ही देऊ शकतो. तर पेशंट्सला प्री काउन्सिलिंग करून त्याच्या काय आवडी निवडी आहेत त्या पण बघाव्या लागतात की नाईट ड्रायव्हिंग आहे का, ज्या गोष्टी आम्हाला आवश्यक आहेत ऑपरेशनच्या वेळेस, की त्याला त्रासही नाही व्हायला पाहिजे, की ड्रायव्हिंग आहे का, नाईट ड्रायव्हिंग आहे का, स्पेसिफिकली वाचन आहे का, खूप जास्त नक्षीकाम करायचं आहे का, पेंटर आहे का. तर ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये वेगळ्या वेगळ्या लेन्सेस टाकल्या तर पेशंट्सला खूप छान वाटतं. तर त्याच्यासाठी त्याची प्री काउन्सिलिंग करून आम्ही त्या लेन्सेस डिसाइड करतो. रँडमली प्रत्येकाला ही तुला छान होईल, ही सूट होईल असं नाही.
0: म्हणूनच श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, जिथे एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने उपलब्ध आहेत. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 39 41 42, 89 39 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
5: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल एक नजर डोळ्यांकडे आता आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे 8:15 वाजलेत.
6: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राई, हर दाना समान.
7: तो ऐसा बोलो ना,
6: निर्मा शुद्ध नमक.

0: क्यों छोटे साहब?
1: मम्मी मैं तो
0: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
2: आता ऐकूया जोगळेकर हॉस्पिटल गम्मत गाणी।
3: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गम्मत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य डॉक्टर जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ।

0: श्रोतेहो, संदीप खरे यांनी लिहिलेलं आणि सलील कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, तसंच सलील कुलकर्णी यांनी स्वतःच संगीतबद्ध केलेलं हे बालगीत आता आपण ऐकलं जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी या कार्यक्रमात.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोतेहो, सकाळचे 7:50 होत आहेत. आता दोन ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सुरुवातीला ऐकूयात पीएनजी.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना, गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर

0: 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: पुना गाडगीळ आणि सन्स, पारंपरिक साज, आधुनिक अंदाज.
2: श्रोते हो, आपल्याला माहिती आहेच की भारतीय महिलांना सोन्याचे दागिने खूप आवडतात. पण सगळ्यात आवडणारा दागिना म्हणजे गळ्यातला सोन्याचा हार किंवा विविध सुवर्ण माला. आज पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आपल्याला सोन्यांच्या विविध माळांच्या प्रकारांची, यांच्या स्वरूपाची माहिती देणार आहेत. तसंच त्याची शुद्धता, मजुरी ही कशी असते याचीही माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार. माळा वेगवेगळ्या प्रकारच्या येतात, कारण त्याच्यामध्ये जे मणी वापरले जातात त्या मणीच्या आकारानुसार त्याला नावं दिली गेली आहेत. म्हणजे मोहन माळे, जोंधळी माळे, त्याच्यानंतर व्हर्टिकल मण्याची माळ असते, कंठी मण्याची माळ असते. तर हे सगळे जे मणी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे, असं समजा कंठी मणी असेल तर साधारणपणे षटकोनी असतो, जोंधळी माळ म्हटलं तर तो गुळगुळीत मणी येतो, मोहन माळ म्हटलं तर त्याला जरा रफनेस असतो,
2: डिझाईन
3: असतं त्याला, एक जेनेरिक म्हणजे इनबिल्ट डिझाईन असतं. मोहन माळेचा जर आपण एक विचार केला तर मोहन माळेमध्ये साधारणपणे 15 ते 17 ग्रॅम पर्यंत मोहन माळ 24-25 इंचाची मिळू शकते. आता त्याला जर तुम्ही एक्सटेन्शनला चेन लावली तर त्याचं वजन वाढू शकतं, पण अदरवाईज ती 17-18 ग्रॅम पर्यंत होऊ शकते.
2: एक पदरी
3: कारण आता मल्टीपदरच्या पण फॅशन निघाली आहे. मल्टीपदर मध्ये 3 पदर केले जातात. एका बाजूच्या पदरांना 2 सेंटरला पदक असतात, दुसऱ्या साईडला 1 सेंटरला पदक असतं आणि मग ती घातली जाते. पण एक पदरी जी माळ आहे ती साधारणपणे 15 ते 17 ग्रॅमची 24 इंचापर्यंत होते. साधारणपणे 100 मिलीग्रॅमचा 1-1 मणी असतो त्यातला, आणि त्यामुळे 120 ते 125 मणी. आणि मग मंगळसूत्र जसं गुंफलेलं असतं तारांमध्ये, तशा प्रकारच्या तारांमध्ये ते मणी गुंफले जातात आणि त्याची माळ बनवली जाते. हौशी कलाकार आपल्याकडे की ते 1-1 मणी वेळोवेळी घेत राहतात. 100 मणी साठले की घरवालीला जाऊन ती माळ द्यायची असते त्यांना. त्यामुळे त्यांचं 1500-1700 रुपये टाकून 1-1 मणी घेऊन मग काहीतरी 1-2 वर्षामध्ये ती एक मोहन माळ किंवा माळ तयार होते. आता या माळांना पारंपरिक इतिहास आहेत, आणि आता जर आपण मोहन माळ म्हटलं तर त्यातल्या हलक्या वजनाच्या मोहन माळा बनतात, वजनाला हलक्या, क्वालिटीला नाही.
2: अच्छा, आणि याच्या प्युरिटी विषयी काय सांगाल?
3: प्युरिटी तर 22 कॅरेट हॉलमार्क, आणि बॅक साईडला जो फासा असतो किंवा रिंग असते बंद करणारी, तोंड बंद करणारी, तर त्याच्यावरती हाऊसमार्क म्हणजे सराफाचं नाव किंवा कारागिराचं नाव एम्बॉस केलेलं असतं, त्याच्यावरून कळतं ते कुठून घेतलंय, कुणी बनवलंय.
2: बरं सर, तुम्ही म्हणताय ही माळ बनवायची तर 15 ते 17 ग्रॅम त्याचं वजन होईल आणि त्याची मजुरी पण असते, तर साधारण याची किंमत किती जाते?
3: आता आजच्या भावानी म्हणजे आपण 1,50,000 रुपये 10 ग्रॅमला भाव आहे असं गृहित
2: धरूया,
3: तर त्या भावानी जर विचार करायचा झाला तर 17 ग्रॅम वजन 22 कॅरेटचं जर आपण विचार करायचा झाला तर ते साधारणपणे 2,50,000 आसपास त्याची किंमत होईल सोन्याची. 2,50,000-2,60,000 14% ते 16% दरम्यान कुठेतरी याला मजुरी लागू शकते. तर ती मजुरीचा जर विचार केला आपण 2,50,000-16% तर ती साधारण 30-35,000 रुपयाची मजुरी आणि GST असं सगळं मिळून 3 लाखापर्यंत ही माळ होऊ शकते
2: अंदाजे.
3: हा, तर 3 लाखाची माळ करायची असली तर तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे 10 महिन्याच्या स्कीम मध्ये जायचं असलं तर 30,000 रुपये सेव्ह करायला पाहिजे.
2: म्हणजे एक पदरी जर का मोहन माळ करायची झाली तर एवढा आपल्याला साधारण खर्च येऊ शकतो. मोडक सर, आज आपण श्रोत्यांना, खास करून महिला श्रोत्यांना, सोन्याच्या विविध माळांची माहिती दिलीत. माझ्या जवळच्या पूना गाडगीळ आणि सन्स या शोरूमला आजच भेट द्यावी असं मलाही वाटतंय. श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
4: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
3: आपण असं म्हणतो की ऑगस्ट महिना आला की वेगवेगळे सण सुरू होतात आणि त्यातला अत्यंत महत्वाचा एक दिवस तो म्हणजे स्वातंत्र्य दिन. आता स्वातंत्र्य किती किती गोष्टींमध्ये महत्वाचं आहे हे आपण अनुभवतो, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य आणि त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. काय सांगाल तुम्ही?
4: मॅडम, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपण कसं आहे बघा, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ भरपूर पैसे आपल्याकडे आहेत आणि मग आपण आर्थिक स्वातंत्र्य आपण मिळवलंय असं म्हणता येईल का? तर नक्कीच नाही. तर आपलं आपल्या पैशांवर नियंत्रण असणे, भविष्याची कुठलीही चिंता, आर्थिक चिंता आपल्याला नसणे म्हणजे खरं आर्थिक स्वातंत्र्य. तसंच हे स्वातंत्र्य स्वतःपासून सुरू होऊन कुटुंबापर्यंत, समाजापर्यंत आणि शेवटी देशापर्यंत विस्तारलं जाऊ शकतं. पण आज आपण स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे इंडिव्हिज्युअल आर्थिक स्वातंत्र्य हे कसं असलं पाहिजे. आता मी माझ्या पर्स्पेक्टिव्हने जेव्हा विचार करतो किंवा माझं स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य, एक तर पहिल्यांदा मी डेट फ्री असलं पाहिजे म्हणजे कर्जमुक्त जीवन माझं असलं पाहिजे. क्रेडिट कार्ड किंवा अनावश्यक कर्ज, म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर आपण एक एपिसोड केला होता मॅडम की जो कदाचित परत प्रेक्षकांनी ऐकावा आणि जो आपल्या युट्यूबवर अवेलेबल आहे, गुड डेट आणि बॅड डेट, याच्याबद्दल आपण बोललो होतो. सो कर्जमुक्त जीवन हे असलं पाहिजे, कर्ज जरी असेल तरी ते योग्य असलं पाहिजे आणि कर्जाच्या विळख्यातून आपण कधी लवकर बाहेर पडू शकतो याचा विचार झाला पाहिजे. त्याच्यानंतर इमर्जन्सी कॉर्पस, ज्याला आपण आणीबाणी निधी असं देखील म्हणू शकतो, किमान आपला 6 महिन्यांचा खर्च भागेल एवढी वेगळी रक्कम आपल्या बँक अकाउंटमध्ये किंवा रिस्पेक्टिव्ह अशा असेटमध्ये हवी की जी आपल्याला इमिडिएटली काढता आली पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा काय येतो, तर नियोजित आणि शिस्तबद्ध आपली गुंतवणूक असली पाहिजे. जिथे म्युच्युअल फंडची SIP असेल, शेअर बाजारात केलेली गुंतवणूक असेल, रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक असेल, सोन्या चांदीमध्ये केलेली गुंतवणूक असेल, पोस्ट PPF बँक FD मध्ये केलेली गुंतवणूक असेल, तर व्हरायटी ऑफ असेटमध्ये आपली गुंतवणूक आपल्या गरजेनुसार, आपल्या टाइम फ्रेमनुसार, आपल्या रिस्क घेण्याच्या मानसिकतेनुसार नियोजित गुंतवणूक असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गुंतवणुकीतून महत्वाचं काय, तर पॅसिव्ह इन्कम आपल्याला मिळतंय का, किती लिक्विड पैसे आपल्या हातात येतात आणि ग्रॅज्युअली आपली नोकरी किंवा व्यवसाय सोडून दर महिन्याला आपल्याला मिळणाऱ्या पगारा इतकं उत्पन्न आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंट मधून किंवा आपण पॅसिव्ह इन्कम म्हणून जनरेट करू शकतोय का, याचा विचार होणं, अतिरिक्त ह्याच्याबद्दलचे मार्ग निर्माण करणं म्हणजे खरं आर्थिक स्वातंत्र्य होय असं इथे आपल्याला म्हणता येईल. 15 ऑगस्ट डेफिनेटली सेलिब्रेट करा, पण त्याबरोबर स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करा, शांतपणे विचार करा, त्याची मांडणी करा आणि आर्थिक स्वातंत्र्याची पायरी स्टेप्स चढायला आजपासून सुरुवात करा.
3: अगदी.
4: सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
3: श्रोते हो, म्हणूनच अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
5: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
6: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
7: श्रोते हो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलेत. सकाळचे 8:25 झालेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
8: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे.

0: अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुढील वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी

0: संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या अभियानात मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, भूसंपादन उपजिल्हाधिकारी तसंच अपर जिल्हाधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दाव्यांचा आणि अपिलांचा समावेश असेल. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या काल झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत 5 जणांची विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ पी डी पाटील, डॉ माधवी वैद्य, सुदाम सातभाई, किरण ठाकूर आणि सुधीर गाडे अशी नियुक्त केलेल्या विश्वस्तांची नावं आहेत. आज पहिला श्रावणी सोमवार तसंच नागपंचमी आहे. श्रावणी सोमवारनिमित्त अनेक ठिकाणच्या शिवमंदिरात पूजा आयोजित करण्यात आल्या आहेत. नागपंचमीनिमित्त ठिकठिकाणी नागदेवतेची प्रतिकात्मक पूजा केली जाते तसंच गोडाधोडाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसंच जादूटोण्याच्या माध्यमातून पीडितांची फसवणूक केल्याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी आणखी 2 जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले याच्यासह या प्रकरणी आतापर्यंत एकंदर 6 जणांना अटक करण्यात आली आहे. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, आता वेळ झाली आहे लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमाची.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातल्या सुधीर मोघे यांच्या या रचनेनं. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: श्रोते हो, लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात प्रारंभी आपण ऐकलत सुधीर मोघे यांचं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे भक्तिगीत. या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.

0: स्वामी
1: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी
1: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग कुंभेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी
3: महागाईचा वाढतोय गुंता
4: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता
3: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज तसंच शैक्षणिक कर्ज वाहन कर्ज गृह कर्ज सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
5: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे
3: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल
4: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना
3: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या
4: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच
3: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे संपर्क 94 22 311 106
5: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे
3: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास
5: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे
3: कराड सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे पासपोर्टची गरज नाही वयाची अट नाही ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98 200 22 33 138
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा
7: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत संगीत आहे आनंद घन यांचं

0: स्वामी
1: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
2: सौभाग्य सुंदर
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठित रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी.
3: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
4: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
3: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
4: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
3: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
6: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
7: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138.
8: घर असो वा कार,
9: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
8: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
9: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
8: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे. संपर्क 84-85-87-12-52.
10: श्रोतेहो, आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम. आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात संत नरहरी सोनार यांची ही रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138.

0: पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली गोनी दांडेकर यांची ही भक्तिरचना आता आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती पंडित अरविंद गजेंद्र गडकर यांनी.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या

0: किला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
0: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटची रचना ऐकूया, योगिता नवलकर, मिलिंद करमरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आणि नागपंचमीच्या अनुषंगाने आजच्या लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात श्री शंकरांचं वर्णन करणारी ही भक्तिगीतं आम्ही आपल्याला ऐकवली आणि याबरोबरच आजचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाइन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍपवर आणि प्रसार भारती वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा. पुणे विविध भारती, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: EKYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: NSE registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: काय काकू, आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
5: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
5: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोतेहो, दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहोत गदी माडगुळकरांच्या आशा भोसले यांनी गायलेल्या काही गाण्यांचा.

अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं हे गीत आता आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. आता ऐकूया वैशाख अणवा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं, दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं गदी माडगुळकरांचं हे गीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.

0: मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
1: सक्सेस अबॅकस 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी.
0: मुलांची एकाग्रता, स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स.
1: पुण्यामधील ऑफलाईन शाखा कासारवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे,
0: लोणीकंद, तळेगाव दाभाडे, जोशीवाडा, मोशी, वारजे आणि रावेत येथे.
1: संपर्क सक्सेस अबॅकस 888-5600-011 88
0: 88 56 00 11.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: महादेवाचे नाव मुखात आणि काटदारे यांची सोमवार उपवास भाजणी प्रत्येक घरात. श्रावणी सोमवार निमित्त काटदारे यांची खास वरई विरहित काटदारे सोमवार उपवास भाजणी आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. आजच घेऊन या काटदारे यांची उपवास भाजणी.
1: घर असो वा कार,
2: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
1: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
2: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
1: जनसामान्यांची असामान्य बँक जनसेवा सहकारी बँक, हडपसर पुणे. संपर्क 84 85 87 12 52.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

जुनं ते सोनं या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं हे गीत आता आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं दत्ता डावजेकर यांनी. आता ऐकूया वैजयंता या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं हे गीत. संगीतकार आहेत वसंत पवार.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा दि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: सकाळचे 8:58 झालेले आहेत. जाणून घेणार आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती, पुणे. ठळक बातम्या. दहीहंडी उत्सवाला युनेस्कोचं सांस्कृतिक वारसा प्रमाणपत्र मिळावं याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं. मुंबईत काल आगामी दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. हा सण साजरा करताना सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन शेलार यांनी यावेळी केलं. तसंच मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदा पथकांना त्यांच्या कौशल्य प्रदर्शनासाठी स्पेनमध्ये पाठवण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. पंतप्रधान गतिशक्ती उपक्रमाअंतर्गत विविध मंत्रालयांच्या एकंदर 18 लाख कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या एकूण 396 पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यापैकी 256 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून यातील 198 प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रकल्पांचं मूल्यांकन नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप या यंत्रणेद्वारे करण्यात आलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. आतापर्यंत 58 केंद्रीय मंत्रालयं, विभाग तसंच सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या प्रणालीशी जोडले गेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या 106 जणांची नावं प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात ठळकपणे आणि सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्याच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात पत्र पाठवून मागणी केली होती. बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आज पहिल्या दिवशी महिला एकेरीत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा सामना आयर्लंडच्या सोफिया नोबलशी होणार असून महिला दुहेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांच्याशी होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58.

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Crescent
1: Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्कवरून.

0: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आता वेळ झाली आहे एस हॉस्पिटल लाखादशी लेखणी या कार्यक्रमाची.
1: एस हॉस्पिटल लाखादशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे

आजची एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी ही पंडित विल्यम केरी यांच्यावर आधारलेली आहे. श्रोते हो, आज आपण मराठीमध्ये शेकडो पुस्तकं प्रकाशित झालेली पाहतो. अगदी नावाजलेल्या कादंबरीकारांपासून ते नवकवींच्या छोट्याशा काव्यसंग्रहापर्यंत रोज कोणत्या ना कोणत्या प्रकाशनाचं पुस्तक हे प्रकाशित होतच असतं. मराठीमध्ये जेवढी म्हणून पुस्तकं छापली जातात तेवढी इतर खरंच कोणत्या भारतीय भाषेमध्ये छापली जात असतील का हा खरंच प्रश्न पडावा इतकी मोठी संख्या मराठी पुस्तकांची आहे. श्रोते हो, महाराष्ट्रामध्ये कवी आणि लेखकांची परंपरा ही खूप जुनी आहे. साधारणत 13व्या शतकामध्ये महानुभाव पंथामध्ये तयार झालेले ग्रंथ किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीता ही सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावी किंवा त्यांच्यापर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचावी म्हणून लिहिलेली ज्ञानेश्वरी असेल किंवा अनेक संतांनी लिहिलेले अभंग असतील, यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली. खरं तर जुन्या काळामध्ये ग्रंथ हे अगदी सुवाच्य अक्षरामध्ये लिहून काढले जात, पण त्यामुळे ग्रंथनिर्मितीला अनेक मर्यादा येत असत. एकटाकी अक्षरामध्ये लिहू शकणारे लेखनिक हे फारच कमी उपलब्ध असायचे, त्यामुळे मिळालेले लेखनिकसुद्धा अनेकदा प्रचंड मानधन घेऊन काम करायचे. शिवाय ग्रंथ लिहून तयार व्हायलासुद्धा बराच काळ लागायचा. आता ही हस्तलिखितं खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असायची आणि हीच परिस्थिती अगदी 19व्या शतकापर्यंतसुद्धा आपल्याकडे होती, म्हणजे महाराष्ट्रात होती. श्रोते हो, जे ग्रंथ उपलब्ध असायचे ते खूपच जपून वापरले जायचे. गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं पाहायला सुद्धा मिळायची नाहीत. आश्रमशाळांमध्ये त्याकाळी हे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे पाठांतर आणि विद्याभ्यास याच गोष्टींवरती प्रामुख्याने भर दिला जायचा. हे सगळं कधी बदललं माहिती आहे किंवा कुणी बदललं हे माहिती आहे? हे सगळ्यात पहिल्यांदा बदललं ते एका इंग्रज मिशनऱ्यानं. त्यांचं नाव आहे विल्यम कॅरी किंवा विल्यम केरी. विल्यम केरी हे एक ख्रिस्ती धर्मोपदेशक होते. अगदी तरुण वयातच त्यांचा धर्माचा प्रसार करण्यासाठी ते भारतामध्ये आले. ते आले बंगालमध्ये. इथे आल्यानंतर त्यांची ओळख झाली ती सर्वप्रथम बंगाली भाषेशी. या भाषेचा सखोल अभ्यास करता यावा म्हणून जरूर पडेल म्हणून त्यांनी संस्कृत भाषासुद्धा शिकून घेतली आणि संस्कृत भाषेमध्ये ते इतके पारंगत झाले, त्याचं व्याकरण हे त्यांनी इतकं जास्त खोल जाऊन समजून घेतलं की काही वर्षांमध्येच वेद वाचण्याइतकी त्यांनी प्रगती साधली. ख्रिस्ती तत्वज्ञान हे भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आलेले विल्यम केरी हे आपल्या भारतीय अध्यात्माच्या आणि तत्वज्ञानाच्या प्रेमातच पडले. कलकत्त्याजवळ एक त्यांनी छापखाना सुरू केला. तिथे पंचानन कर्मकार नावाच्या एका बंगाली लोहाराच्या मदतीने युरोपातल्या भाषांप्रमाणे अनेक भारतीय भाषांमधले अक्षरांचे खिळे त्यांनी बनवून घेतले आणि संस्कृत, मराठी किंवा हिंदी यासारख्या देवनागरी भाषेमध्ये काना, मात्रा, वेलांटी यांचे जे अनेक अडथळे यायचे त्यावर त्यांनी जिद्दीने मात केली आणि त्यांनी अतिशय सुंदर असे मराठी म्हणजेच देवनागरी लिपीतले खिळे तयार करून घेतले. त्यांच्या याच कार्याविषयी आणि मराठीला दिलेल्या त्यांच्या लाभलेल्या योगदानाविषयी आज आपण बोलणार आहोत आणि मराठीविषयीची काही सुंदर अशी गाणीसुद्धा आपण ऐकणार आहोत. देश पारतंत्र्यात होता आणि पारतंत्र्यात असताना सुद्धा एका इंग्रज अधिकाऱ्यानं आपल्या भारतीय प्रादेशिक भाषांसाठी काहीतरी करावं त्यासाठीची तळमळ त्यांची दिसून येत होती आणि म्हणूनच आज हा विषय आपल्या लेखणीसाठी निवडलेला आहे.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट।
0: सक्सेस अबॅकस 6-14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी
3: मुलांची एकाग्रता, स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स।
0: पुण्यामधील ऑफलाईन शाखा कासारवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे,
3: लोणीकंद, तळेगाव दाभाडे, जोशीवाडा, मोशी, वारजे आणि रावेत येथे।
0: संपर्क सक्सेस अबॅकस 888-5600-11
3: 88-56-56-00-11।
4: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।

0: साहेब।
1: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोतेहो, आजच्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात अर्वाचीन मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे पंडित विल्यम केरी यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर आधारित लेखणी आपण ऐकतो आहोत। या विल्यम कॅरी यांच्याबद्दल मुंबईचा गव्हर्नर असणाऱ्या गव्हर्नर लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याला काहीतरी माहिती मिळाली। नुकताच मराठा साम्राज्याचा अंत झाला होता आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा पराभव करून इंग्रजांनी अख्खा महाराष्ट्र ताब्यात घेतला होता। या मराठ्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला होता लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन। त्यानं मराठी सत्ता बुडवली खरी, पण पुण्यामध्ये राहिला त्या काळामध्ये त्याचं मराठी भाषेवर मात्र प्रचंड प्रेम जडलं। पुढे मुंबईचा गव्हर्नर झाल्यावर ही भाषा वृद्धिंगत व्हावी म्हणून त्यानं अनेक प्रयत्न केले आणि या प्रयत्नांचाच भाग म्हणजे मराठी भाषेतली पुस्तकं छापणं। विल्यम कॅरीशी संपर्क त्यांनी साधला आणि त्याच्या मदतीने बॉम्बे करियर या मुंबईतल्या छापखान्यामध्ये महालिंगदास यांच्या पंचोपाख्यान या ग्रंथाची छपाई

त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा करून घेतली. साल होतं 1822. मराठी भाषेतला हा पहिला छापील ग्रंथ मानला जातो. आहे की नाही गंमत? खरं तर पाश्चात्य देशांमध्ये खूप पूर्वीपासूनच मुद्रण कला अस्तित्वात होती, मात्र महाराष्ट्रात यायला 1822 साल उजाडावं लागलं. पंचतंत्रातल्या गोष्टींवर आधारित असलेलं हे पुस्तक कित्येकांच्या पसंतीला उतरलं. मराठीतल्या छपाईला प्रोत्साहन द्यावं म्हणून एल्फिन्स्टन यानं या ग्रंथाच्या काही प्रती महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवरांना पाठवून दिल्या, आणि यामध्ये सातारा सांगलीच्या संस्थानिकांचा सुद्धा समावेश होता. सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांना हे पुस्तक प्रचंड आवडलं आणि त्यांनी साताऱ्यामध्ये सुद्धा छापखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी पोर्तुगीजांनी आणि ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी भारतामध्ये छापखाने आणले होते, मात्र त्याचा वापर हा फक्त धर्मप्रसाराची पुस्तकं छापण्यासाठी ते करत असत. मात्र विल्यम कॅरी यांनी दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीमुळे एतद्देशीय साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी, आत्ताला जगापर्यंत पोहोचवण्यासाठी या मराठी छपाईचा मराठमोळा असा प्रयोग केला.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: महादेवाचे नाव मुखात आणि काटदारे यांची सोमवार उपवास भाजणी प्रत्येक घरात. श्रावणी सोमवार निमित्त काटदारे यांची खास वरई विरहित काटदारे सोमवार उपवास भाजणी आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. आजच घेऊन या काटदारे यांची उपवास भाजणी.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, विल्यम केरी यांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीला मराठी गद्य लेखनाचा पाया रचण्यामध्ये आणि मराठी भाषेला आधुनिक रूप देण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. या काळामध्ये मराठी साहित्य हे प्रामुख्याने पद्य म्हणजे कवितेच्या स्वरूपात होतं. केरी यांनी सर्वसामान्य लोकांना समजेल अशा मराठी गद्यशैलीचा विकास करण्यासाठी खूप महत्वाचे आणि खूप मोलाचे प्रयत्न केले. केरी यांनी केवळ धार्मिकच नाही तर शैक्षणिक आणि ऐतिहासिक पुस्तकांचं सुद्धा मराठी गद्य भाषांतर करून ते श्रीरामपूर प्रेसमध्ये छापलं. त्यांनी पंडितांच्या मदतीनं सेंट मॅथ्यूचं शुभवर्तमान आणि संपूर्ण बायबलचा मराठी गद्य अनुवाद करून तो सुद्धा देवनागरी लिपीमध्ये मुद्रित केला होता. 1814 साली संस्कृतमधल्या राजा विक्रमादित्याच्या 32 कथांचं त्यांनी सिंहासन 32 या नावाने गद्यात भाषांतर प्रसिद्ध केलं आणि हे मराठीतल्या सुरुवातीच्या कथात्मक गद्याचं एक उत्तम उदाहरण असं मानलं जातं. त्याचबरोबर रघुजी भोसल्यांची वंशावळ ही ऐतिहासिक विषयावर आधारित हे गद्यपुस्तक त्यांनी मराठी भाषा आणि मोडी लिपीमध्ये लिहून मुद्रित केलं. तर अशा पद्धतीने सुरुवातीच्या काळात मराठी भाषेमध्ये जी छापील पुस्तकं आली त्यामध्ये विल्यम केरी यांचा सिंहाचा वाटा होता यात काही शंका नाही.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: घर असो वा कार,
4: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
3: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना।
4: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण।
3: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे। संपर्क 84-85-87-12-52।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाइन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
8: श्रोते हो, परदेशी विद्यार्थ्यांना आणि इंग्रज अधिकाऱ्यांना फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये मराठी शिकता यावी म्हणून विल्यम केरी यांनी 1805 अ ग्रॅमर ऑफ द मराठा लँग्वेज हा एक ग्रंथ लिहून त्यांनी प्रसिद्ध केला। देवनागरी लिपीत मुद्रित केलेल्या या व्याकरण ग्रंथामुळे मराठी वाक्यरचना आणि गद्य लेखनाला एक शिस्तबद्ध आणि नियमबद्ध असं एक मस्त स्वरूप प्राप्त झालं। खरं तर तेव्हापासूनच मराठी भाषेचा विकास व्हायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। मराठी गद्य अधिक समृद्ध व्हावं म्हणून केरी यांनी 1810 अ डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज ही सुद्धा प्रसिद्ध केली। हा शब्दकोश सुमारे 652 पानांचा आणि 10,000 मराठी शब्दांचा असा समावेश असलेला आणि इंग्रजी अर्थ मराठीमध्ये जे शब्द आहेत त्यांचे असलेला असा हा कोश त्यांनी तयार केला आणि यामुळे गद्य लेखकांचा शब्दसंग्रह वाढण्यासाठी खूप मोठी मदत झाली। मराठी गद्य साहित्य हे मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही छपाई आवश्यक होती आणि केरी यांनी लोहार पंचानन कर्मकार यांच्या मदतीनं देवनागरी आणि मोडी लिपीचे सुंदर असे धातूचे खिळे म्हणजे फॉन्ट्स तयार करून घेतले। 1801 त्यांनी पंडित वैजनाथ यांच्या मदतीनं पहिला मोडी लिथोग्राफ बनवला ज्यामुळं मराठी गद्य लिपीमध्ये छापणं हे खूप सोपं झालं आणि पुढे छपाई तंत्राचा विकास होऊन अनेक मराठी पुस्तकं आपल्यापर्यंत पोहोचली। श्रोते हो, पंडित विल्यम केरी यांच्या मराठी आणि अनेक बाकी भारतीय प्रादेशिक भाषांना लाभलेल्या योगदानाचं कौतुक खरं तर करावं तितकं थोडं आहे। एका परदेशी माणसाला, खरं तर इंग्रज माणसाला ज्यांचं आपल्यावरती राज्य होतं, आपण पारतंत्र्यामध्ये होतो, तर अशा एका माणसाला आपल्या इथल्या स्थानिक भाषांचं वाटलेलं अप्रूप आणि त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे खरंच खूप लाख मोलाचे आहेत। आज आपण जी सगळी मराठी पुस्तकं वाचतो आहोत ही त्यांची देण आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये।

आजच्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमामध्ये पंडित विल्यम केरी यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने आजचा हा त्यांच्यावर आधारित कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयी आपण आम्हाला जरूर कळवा. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकत आहोत आणि त्यानंतर या कार्यक्रमातनं इथेच विराम घेतो आहोत. नमस्कार.

0: श्रोतेहो, आणि या गीताबरोबरच आजचा एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारती वेव्ज OTT या प्लॅटफॉर्मवर सुद्धा. पुणे विविध भारती, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:30:25 झालेले आहेत. वेळ झाली आहे पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या नाट्यसंगीताच्या ध्वनीमुद्रिकांच्या कार्यक्रमाची.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: श्रोतेहो, संगीत शारदा या नाटकासाठी गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली हमीर रागातली आणि चौतालात बांधलेली ही नांदी कार्यक्रमात प्रारंभी आपण ऐकलीत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
6: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
7: माझी 6'6" कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
8: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदनारहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-8087-97.
9: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
10: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
9: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
10: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: मिळेल.
1: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही, हा मराठी नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिकांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकत आहोत मंदारमाला या नाटकासाठी पंडित राम मराठे यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं हे पद.

0: मंदारमाला या नाटकासाठी पंडित राम मराठे यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं हे पद आता आपण ऐकलं. यानंतरची पदं ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो, नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: घर असो वा कार,
5: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
4: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
5: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
4: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे. संपर्क 84-85-87-12-52.
6: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
8: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

संगीत माना पवान या नाटकासाठी पंडित छोटा गंधर्व यांच्या स्वरातलं कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं हे पद आता आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं गोविंदराव टेंबे यांनी.

0: श्रोतेहो, मधुवंती दांडेकर यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं हे पद आता आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित राम मराठे यांनी.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कमी वेळा जास्त नफा,
3: बस एका क्लिक वर कमाल
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
7: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
8: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया जय जय गौरीशंकर या नाटकासाठी पंडित राम मराठे, प्रसाद सावकार आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचंच हे पद. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: श्रोतेहो, आणि या पदाबरोबरच आजचा मर्ममंधातली ठेवही हा मराठी नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिकांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: सकाळचे 9:58 आणि 5 सेकंद झालेली आहेत. जाणून घेणार आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. आज पहिला श्रावणी सोमवार तसंच नागपंचमी आहे. श्रावणी सोमवारनिमित्त शहरातल्या शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून प्रचंड गर्दी आहे. पुण्यातल्या प्रसिद्ध आणि प्राचीन अशा सोमेश्वर, पाताळेश्वर, पांचाळेश्वर, रामेश्वर इत्यादी मंदिरांना पानाफुलांची सजावट तसंच विद्युत रोषणाई करण्यात आली असून पहाटेपासून अभिषेक पूजा अनुष्ठानाला प्रारंभ झाला आहे. नागपंचमीनिमित्त महिलांची नागपूजेसाठीही गर्दी होत आहे. नागपंचमीनिमित्त ठिकठिकाणी नागोबाची प्रतिका पूजा केली जाते तसंच गोडाधोडाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. पुण्यातल्या प्राचीन दगडी नागोबा परिसरात सकाळपासून कडक सुरक्षा व्यवस्थेत पूजेसाठी महिला जमल्या असून पूजा साहित्याची दुकानं, खेळण्यांची दुकानं यामुळे या भागाला जत्रेचं स्वरूप आलं आहे. बिहारमधल्या लखीसराय जिल्ह्यात श्रावण महिन्यातल्या आजच्या सोमवारी अशोकधाम मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिला भाविकांचा मृत्यू झाला. देवतेच्या जलाभिषेक विधीसाठी भाविकांची मोठी गर्दी जमली असताना ही दुर्घटना घडली. या घटनेत 10 हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पाटणा मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमधल्या बीरभूम जिल्ह्यात तारापीठ पोलीस ठाण्याजवळच्या एका हॉटेलला आज पहाटे आग लागल्यामुळे किमान 5 जणांचा जळून मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलच्या रिसेप्शन भागामध्ये सर्वप्रथम आग लागली आणि ती वेगानं 4 मजली इमारतीत पसरली. आग लागली तेव्हा बहुतेक पाहुणे गाढ झोपेत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रस्तावित राहुरी शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आहे. मात्र या रेल्वेमार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात असल्यानं हा रेल्वेमार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी राहुरी इथल्या नगर मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांनी काल रास्ता रोको आंदोलन केलं. गडचिरोली जिल्ह्यात शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी शासन निधीचा वेळेत आणि योग्य विनियोग व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत त्याचा परिणाम दिसावा अशी अपेक्षा शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी काल व्यक्त केली. गडचिरोलीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा आढावा त्यांनी घेतला त्यावेळी त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: श्रोतेहो, सकाळचे 10:01 आणि 10 सेकंद झालेत. आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया एस हॉस्पिटल.
7: युरोलॉजीमध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
8: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
7: संपर्क 02-0670-29100.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
9: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत बदलती जीवनशैली आणि लैंगिक समस्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, खरं तर सहजीवन हे सुखी करण्यासाठी शारीरिक संबंध जोडप्यामध्ये असणं खूप महत्वाचं असतं. पण आपण बघतो की आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे शारीरिक संबंध ठेवताना

विविध प्रकारच्या अडचणी आपल्याला जाणवत असतात. कधी त्या पुरुषांमध्ये असतात, कधी त्या स्त्रियांमध्ये असतात. पण हे समजून घेऊन त्यावरती योग्य ते मार्गदर्शन घेणं आणि उपचार घेणं हेही तितकंच महत्वाचं असतं. अर्थात हे प्रॉब्लेम्स

0: श्रोत्यांना कळलं पाहिजे अशा गोष्टी सुद्धा मार्गदर्शनाने आणि उपचारांनी बऱ्या होऊ शकतात. तर असे अनुभव किंवा अशा केसेस तुमच्याकडनं ऐकायला आवडतील.
1: फारच छान आणि महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या 40 वर्षांमध्ये जसं आम्ही किडनीचं आरोग्य हा एक महत्वाचा विषय आपण हाताळतोच आहे,
0: हो हो,
1: पण त्याचबरोबर लैंगिक समस्या हा नवीन एक प्रश्न, प्रॉब्लेम किंवा आजार म्हणायचं काही मला सांगता येत नाही, हा येत चाललेला आहे.
0: हो.
1: तुम्हाला गमत सांगतो की 2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. एक गृहस्थ त्यांच्या मुलाला घेऊन आले.
0: बर.
1: तरुण मुलगा होता, सशक्त होता, म्हणजे शिकलेला वाटत होता. मी म्हटलं काय रे बाबांना काय झालंय, आश्चर्य वाटेल. बाबा म्हटले नाही नाही मला काय नाही झालं डॉक्टर, ह्याला प्रॉब्लेम आहे. ह्याला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? अहो गेले 2 वर्ष याला चांगली नोकरी लागली आहे, आयटी मध्ये हा काम करतोय, हा लग्न करायचं म्हणत नाहीये. आम्ही त्याला विचारलं, खोदून विचार नाही होतो, बाबा बघू बघू बघू. नंतर त्याच्या मित्रांकडनं असं कळलं की काहीतरी त्याच्या मनामध्ये एक लग्नानंतर जे सेक्स किंवा शारीरिक संबंध मनामध्ये भीती निर्माण झाली.
0: बर.
1: आणि त्या भीतीने हा म्हणतोय की मला लग्न करायचं नाही.
0: अच्छा, अर्थातच ही भीती का होती त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन केलं हेही जाणून घेऊया. त्याआधी श्रोते हो, सुखी सहजीवनासाठी शरीर संबंध तितकेच महत्वाचे असतात. हे ठेवताना बरेचदा स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. म्हणूनच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रॉलॉजी डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे, जिथे याबद्दलची अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक उपचार सुद्धा घेऊ शकता. त्यासाठी जरूर संपर्क करा एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. एस हॉस्पिटलमध्ये लैंगिक समस्या तज्ज्ञ म्हणजेच अँड्रॉलॉजिस्ट डॉक्टर राहुल पाटील यांच्याशी तुम्ही या संदर्भात बोलू शकता. श्रोते हो, आपण आता डॉक्टर राहुल पाटील सर यांच्याशीच बोलणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
0: आता जसं डॉक्टर सुरेश पाटणकर सरांनी अनुभव सांगितला आणि ती केस आपण बघतो आहोत, तर नेमकी त्या तरुणाच्या मनामध्ये काय भीती होती सेक्सच्या अनुषंगाने किंवा शारीरिक संबंध ठेवण्याच्या अनुषंगाने, काय सांगाल तुम्ही?
2: असं वेळी आपल्याला बघायला लागतात की हे असं सायकोलॉजिकल फॅक्टर्स इन्वॉल्ड आहे का.
0: बर.
2: किंवा आपल्याला बघायला लागतात काय ऑर्गॅनिक इन्वॉल्वमेंट आहे का बेसिकली. तर त्याच्यासाठी पूर्ण कम्प्लीट हिस्ट्री घेणं खूप महत्वाचे असतात.
0: ओके.
2: समोर पेशंटला काही स्कोरिंग्स असतात आपलं अँड्रॉलॉजीमध्ये, ते स्कोरिंग्स बघायला लागतात आपल्याला. बेसिक हिस्ट्री आणि असं का घडलेलं आहे, ह्याच्या मूळ कारण काय आहे हे बघणं खूप महत्वाचे असतं त्याच्यामध्ये.
0: श्रोते हो, सुखी सहजीवनासाठी शरीर संबंधही तितकेच महत्वाचे असतात. हे ठेवताना बऱ्याचदा स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. म्हणूनच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रॉलॉजी डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे, जिथे याबद्दलची अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक उपचार सुद्धा घेऊ शकता. त्यासाठी जरूर संपर्क करा एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. एस हॉस्पिटलमध्ये लैंगिक समस्या तज्ज्ञ म्हणजेच अँड्रॉलॉजिस्ट डॉक्टर राहुल पाटील यांच्याशी तुम्ही या संदर्भात बोलू शकता. डॉक्टर राहुल पाटील सर, मग आता यांची केस असू दे या तरुणाची किंवा असे अनेक तरुण तरुणी असतात ज्यांना असे प्रॉब्लेम्स असतात, मग तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल, काय केलं पाहिजे पुढे?
2: सर, पुढे काही आपल्याला प्रश्न विचारायला लागतात पेशंटला. एक असत आहे की हे फक्त शारीरिक आजार आहे का.
0: ओके.
2: दुसरं असतंय मानसिक किंवा चिंतामुळे होण्याची शक्यता आहे का, की खरं मला इरेक्टाइल डिसफंक्शन होतोय का कारणामुळे. तिसरं असं एक वेळा झालेलं आहे, 2 वेळा झालेला आहे की वारंवार मला होतो आहे, आपल्याला क्वेश्चन विचारायला लागतात. असं
0: बर
2: बेसिकली ही आपण कसं ट्रीटमेंट करू शकता है? तर नुसतं काउन्सिलिंग वरती औषधावरती हे खूप महत्वाचे असं गोष्ट असत आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला हे सगळं जे सिम्पटम्स आहे, सायन्स आहे, हे बघणं खूप महत्वाचे असतात.
0: ओके. श्रोते हो, याबद्दल आपण तज्ज्ञ युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर यांच्याकडूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सुखी सहजीवनासाठी शरीर संबंध तितकेच महत्वाचे असतात. हे ठेवताना बरेचदा स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. म्हणूनच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रॉलॉजी डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे, जिथे याबद्दलची अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक उपचार सुद्धा घेऊ शकता. त्यासाठी जरूर संपर्क करा एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-16-39 895

0: 666-3639. डॉक्टर सुरेश पाटणकर सर, जसं आता डॉक्टर राहुल पाटील सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक तरुण तरुणींमध्ये आपल्याला हे प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. तुमचा याबद्दलचं मत काय आहे, तुमचा एक्सपिरियन्स काय आहे, आणि यामुळे खरंच म्हणजे फक्त सहजीवनावरती नाही तर पूर्ण माणसाच्या आयुष्यावर याचा परिणाम होतो का?
1: ही केस अशासाठी मी सांगितली की ही अशा अनेक रुग्ण आहेत आणि जे आता माझे सहकारी डॉक्टर राहुल पाटील सांगितले की खरोखर बहुतांशी वेळा या पाठीमागे मानसिक ताणतणाव आणि काहीतरी म्हणजे आपण गैरसमज म्हणतो की मी असेही काही पाहिलेले आहेत की मला ताठरपणाच येत नाहीये, मला तो येईल का, अशा काही चिंता करत असतात.
0: बर,
1: काही असे मी पाहिलेले आहेत की माझ्या जुन्या पूर्वायुष्यात कॅमेऱ्यातून काही चुका घडलेल्या आहेत, त्याचा काही इफेक्ट झालेला आहे का, ज्याला आपण म्हणतो गिल्ट कॉम्प्लेक्स, तर हेही बहुतांशी वेळा अशा मुलांमध्ये कारण असतात. जसं डॉक्टर राहुलनी सांगितलं त्याप्रमाणे त्याला योग्य आपण काउन्सिलिंग केलं, समजावून सांगितलं तर हा प्रश्न पूर्णपणे सोडवता येतो.
0: बर,
1: खूप कमी वेळा ह्या रुग्णांना काही ह्या काउन्सिलिंग बरोबर काही औषधोपचार जे असतात अगदी तात्पुरते असतात, एक त्यांना आत्मविश्वास यावा यासाठी हे करून असे रुग्ण पूर्णपणे बरे होतात.
0: बर,
1: त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा एक मी तुम्हाला इंडेक्स केस सांगितली. अशा अनेक केसेस आहेत की ज्या समाजामध्ये दुर्दैवाने सल्ला न मिळाल्यामुळे संपूर्ण आयुष्याचं नुकसान झालेलं आहे मी पाहिलं.
0: ओके, अर्थातच या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणून डॉक्टर राहुल पाटील सर, तुम्हाला विचारायचंय की या सगळ्याशी संबंधित काय सल्ला तुम्ही आपल्या श्रोत्यांना द्याल?
2: सो बेसिकली जी लैंगिक समस्या आहे ह्याला लाज वाटण्याची काही गोष्ट नाही आहे, तर ह्याच्यासाठी तपासणी करून घेणे, व्यवस्थित काउन्सिलिंग आणि उपचार घेतलं तर आपल्याला ट्रीटमेंट व्यवस्थित भेटतात.
0: अच्छा, आणि ही ट्रीटमेंट मिळाल्यानंतर अर्थातच आपले जे सहजीवन आहे ते सुखी होण्यास मदत होणार आहे, कारण श्रोते हो, सुखी सहजीवनासाठी शरीर संबंधही तितकेच महत्वाचे असतात. हे ठेवताना बरेचदा स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या मानसिक शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात, आणि म्हणूनच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रॉलॉजी डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे जिथे याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला मिळू शकेल. त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक उपचार सुद्धा तुम्ही घेऊ शकता. याच्या अधिक माहितीसाठी, मार्गदर्शनासाठी आणि उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, म्हणजेच डॉक्टर राहुल पाटील सरांना. संपर्क 895-666-1639, 895-666-1639, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत बदलती जीवनशैली आणि लैंगिक समस्या या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल.

0: Anfield Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: Crescent. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमात न आत्या सध्या आपण चालू केलेले आहेत काही बोधकथा, ज्यामध्ये आर्थिक गुंतवणुकीच्या अनुषंगाने काही वेगवेगळ्या कथा आपण ऐकतो. आज कुठल्या विषयावरची आणि कुठला बोध देणारी कथा आहे, चला तर ऐकूयात. या गोष्टी आपल्या समोर सादर करतायत क्रिसेंटच्या टीम मधून देविका जोशी गोखले.
4: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष एक गोष्ट ऐकणार आहोत. आटपाट नगर होतं, त्या नगरात एक न्यायप्रिय राजा राज्य करत होता. प्रजा सुखी होती, बाजारपेठ गजबजलेली होती आणि प्रत्येक जण आपल्या कष्टाने जगत होता. त्या नगरात एक श्रीमंत सरदार राहत होता. त्याच्या वाड्यात ना एक सुंदर रंगीबेरंगी असा पोपट होता. त्या पोपटासाठी चांदीचं भांड, सोन्याचा पिंजरा, उत्तम फळं, बदाम, पिस्ते कशाचीच कमतरता नव्हती. सरदार

मुलाला त्या पोपटाचा फार अभिमान होता. दररोज त्याच्या घरी शेकडो पाहुणे यायचे. तो अभिमानाने सगळ्यांना सांगायचा, बघा माझा पोपट किती भाग्यवान आहे, त्याला आयुष्यात कशाचीच कमी नाहीये. त्याच नगराच्या बाहेर एका वडाच्या झाडावर एक छोटा चिमण्यांचा थवा राहत असे. त्यांच्याकडे ना सोन्याचा पिंजरा होता, ना चांदीचं भांड, ना रोजची बदाम पिस्त्यांची मेजवानी. पण सकाळ झाली की त्या चिमण्या मुक्तपणे आकाशात उडत, स्वतःचं अन्न शोधत, स्वतःचं घरटं बांधत आणि स्वतःच्या कष्टांवर जगत. एके दिवशी जोराचं वादळ आलं, वाड्याचं मोठं फाटक बंद झालं, नोकर पळून गेले. 2 दिवस पोपटाला अन्नच मिळालं नाही, तो अस्वस्थ झाला. त्याला उडताही येत नव्हतं, कारण त्याने कधी उडण्याचा प्रयत्नच केला नव्हता. तेवढ्यात त्या झाडावरची एक चिमणी पिंजऱ्याजवळ आली. ती म्हणाली की मित्रा, अरे तू इतकं दुःखी का? पोपट म्हणाला, माझ्याकडे सगळं काही आहे पण स्वतःचं असं काहीच नाही ग. चिमणी हसली. ती म्हणाली की आमच्याकडे सगळंच कमी आहे, पण जे काही आहे ते आमचं स्वतःच आहे, आमच्या कष्टांचं आहे आणि म्हणूनच आम्ही मुक्त आहोत. दुसऱ्या दिवशी सरदाराने पोपटाचा पिंजरा उघडला. चिमणीचं बोलणं पोपटाला आठवत होतंच. स्वावलंबी होण्याची हीच वेळ आहे याची जाणीव होऊन तो पुढे आला. पिंजरा सोडून उडण्याची मानसिक तयारी त्याने केली. पंखांना बळ मिळालं आणि त्याने झेप घेतली. पहिली झेप अवघड गेली. पोपट घाबरला होता. बाहेरचं जग त्याला नवीनच होतं. पण हळूहळू तो रुळला. आजूबाजूचे मित्र त्याने शोधले, स्वतःचं घर बांधलं, इतर पोपटांसोबत तो मुक्तपणे आकाशात उडू लागला. त्या दिवशी त्याला उमगलं की संपत्तीचा खरा अर्थ हा स्वावलंबनात असतो. मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकायचं? पोपटाकडे सगळं काही होतं, अगदी सोन्याचा पिंजरा होता, चांदीचं भांड होतं, पण तरीही तो आनंदी नव्हता. आनंदाची खरी वाट ही स्वातंत्र्यातच असते. ज्या क्षणी तो स्वतंत्र झाला त्या क्षणी तो आनंदी झाला. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: किती छान बोधकथा ही आता आपण ऐकलेली आहे मित्रांनो. याचबद्दल अजूनही काही गोष्टी जाणून घेऊया भूषण वाणी सरांकडून. पण त्याआधी SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हाच कार्यक्रम तुम्ही क्रिसेंटच्या फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. नमस्कार भूषणवाणी सर.
2: नमस्कार मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: इतकी छान बोधकथा आपण ऐकली. खरंच छोटासा संदेश देते की स्वावलंबन किती महत्वाचं आहे, स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे याबद्दल. या सगळ्याचा जर का संदर्भ आर्थिक स्वातंत्र्याशी लावायचा झाला किंवा इन्व्हेस्टमेंटशी लावायचा झाला तर तुम्ही काय सांगाल?
2: सो कसं आहे मॅडम, इथे गोष्टीतून आपण काय शिकलो तर स्वावलंबी माणूस आनंदी असतो, आनंदी माणूस स्वावलंबी असतो. तर आता त्या पोपटाला आनंद हवा होता, ऑटोमॅटिकली त्याला ते स्वावलंबन मिळालं जेव्हा त्याने ती झेप घेतली, तो उडाला, पिंजऱ्यातून बाहेर आला आणि त्याला तो आनंद मिळाला जिथे त्यांनी मित्र जोडले, स्वतःचं छोटंसं घरटं बांधलं आणि त्या आनंदात त्याला खरंच जगता आलं. हेच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की माझ्याकडे भरपूर इन्व्हेस्टमेंट आहे, ओके, पण त्या इन्व्हेस्टमेंटचा मला उपभोगच घेता येत नाहीये. उपभोग घेता येत नाही म्हणजे काय, की मी अशा प्रकारची गुंतवणूक केली आहे ज्याच्यातून मला रेव्हेन्यू नाहीये, ज्याच्यातून मला रेग्युलर इन्कम नाहीये, ज्याच्यावर मला मेंटेनन्स पोटीच खूप मोठी कॉस्ट खर्च करायला लागतीये, खूप धावपळ करायला लागतीये त्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी. आता हे केव्हा घडतं? जेव्हा मी स्कॅटर्ड इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, जेव्हा मी विचारपूर्वक गुंतवणूक केलेली नसेल, जेव्हा मी स्वावलंबनाचा विचार न करता गुंतवणूक केलेली आहे.

0: असेल, जेव्हा मी आनंदाचा विचार न करता गुंतवणूक केलेली असेल, तर आता हे सगळं जर आपल्याला जोडायचं आहे आणि आनंद आपल्याला घ्यायचा आहे आपल्या गुंतवणुकीचा, तर आपल्याला योग्य पद्धतीची गुंतवणूक, योग्य असेट अलोकेशन, जिथून आपल्याला लिक्विडिटी योग्य पद्धतीने मिळेल, योग्य वेळी आपल्या खात्यात पैसे येऊ शकतील, आणि हे सगळं करताना आपल्या पश्चामध्ये आपण नसल्यानंतर देखील आपल्या घरच्यांना ती गुंतवणूक सांभाळताना त्रास होणार नाही, तर अशी गुंतवणूक ही खरी स्वावलंबनाची आणि आनंदाची आहे. तर ह्या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायला मिळतं, आपल्याला आनंदी आणि स्वावलंबी व्हायचं आहे तर गुंतवणूक अशी करा की जी आपल्याला आणि भविष्यात आपल्या घरच्यांना त्रासदायक क्लेशदायक ठरणार नाही, ज्याच्यासाठी कदाचित कोर्टाची पायरी चढायला लागणार नाही, ज्याच्यासाठी कुठलाही मानसिक त्रास होणार नाही, इझिली ती इन्व्हेस्टमेंट, ती ऍसेट त्यांना हवी त्या पद्धतीने ब्रेक करता येईल, किंबहुना मी असताना स्वतः देखील त्या इन्व्हेस्टमेंटचा पुरेपूर आनंद हा घेऊ शकतो.
1: तेव्हा श्रोते हो, अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट ही खरंच खूप मदतीची इन्व्हेस्टमेंट ठरू शकते, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी सुद्धा. तेव्हा SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हाच कार्यक्रम तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोत्या नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
6: श्रोत्या नमस्कार.
5: विक्रम, ही केस फाईल आजची जी आहे याच्यावरती वय आहे यांचं 50 वर्ष. आपण नाव बदललंय, मिसेस निलिमा असं नाव समजूयात. उंची 158 सेंटीमीटर आणि जेव्हा तुझ्याकडे आल्या तेव्हा 84 किलो वजन. आता बीपीचा त्रास आहे त्यांना, त्याची गोळी चालू आहे आणि 50 एज म्हणजे मेनोपॉझल पिरियड मध्ये असणार आहेत. काय केस होती त्यांची?
6: निलिमा मॅडमची केस सांगतो आणि ह्या फेज मधनं प्रत्येक स्त्रीला जावं लागतं. आता निलिमा मॅडमचं सुद्धा वजन खूप जास्त नव्हतं, म्हणजे 70-72 वजन होतं मेनोपॉझ चालू व्हायच्या आधी. आणि त्यांचा मेनोपॉझ हा 1.5-2 वर्ष त्यांचा चालूच होता. मेनोपॉझ चालू झाला तेव्हा पिरियड रेग्युलर होते, पण हॉट फ्लॅशेस, चिडचिड होणं, इमोशनल होणं, रडायला येणं, राग येणं, ह्या गोष्टी पहिले चालू झाल्या. मग हळूहळू पिरियड्स बिघडायला लागले आणि पिरियड्स बिघडायला लागले त्याच्यानंतर त्यांचं वजन वाढायला लागलं. आणि त्या म्हटल्या गेल्या 3 वर्षांमध्ये वाढलेलं हे वजन आहे. म्हणजे असं नाही की अगदी 71-72 किलो त्यांचं त्यांच्या उंचीनुसार परफेक्ट वजन नव्हतंच, पण मेनोपॉझ मध्ये त्यांचं झपाट्याने ते वजन वाढलं. आणि मग त्या पॅनिक सिच्युएशन मध्ये थोड्याशा होत्या की या स्पीडनी वजन वाढत राहिलं तर अवघड होऊन जाईल आपलं. आणि वाढलेल्या वजनामुळे त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास याच 2 वर्षात चालू झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुडघे सुद्धा दुखायला लागले होते, वजन वाढल्यामुळे टाचा दुखायला लागल्या होत्या, एनर्जी लॉस जाणवत होता, संध्याकाळी काहीच न करावं नुसतंच बसून राहावं असं वाटायला लागलं होतं. हे सगळे वजन वाढल्याबरोबरचे जे इश्यूज असतात ते त्यांना फेस करायला लागत होते. आणि वजन त्यांना तातडीने कमी करायचं होतं आणि त्याच्यामुळे त्या आपल्याकडे बेसिकली जॉईन झाल्या.
5: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर, बँक

0: ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000 90111 32500.
1: तर आता ह्या एज ग्रुप मधले जेव्हा क्लायंट येतात ना, एस्पेशली स्त्रिया, तर त्यांना एक मिसकन्सेप्शन असं असतं की मेनोपॉज चालू असताना आपलं वजन वाढणार आहे, मेनोपॉज झाल्यानंतर आपलं वजन आयुष्यात कधी कमी होऊ शकणार नाहीये, असे काही गैरसमज लोकांना नेहमी असतात. आणि तसेच निलिमा मॅडमला होते, तर मी त्यांना आल्या आल्यास त्यांनी मला पहिला प्रश्नच विचारला की माझं वय आता एवढं आहे, 50 मी आले, माझा मेनोपॉज झालाय, पिरियड बंद झाले, याच्यात एवढं वजन वाढलेलं आहे. माझं वजन 84 वरनं 75 पर्यंत आलं तरी मला बास आहे त्या म्हणल्या. त्याहून खालती नाही जरी गेलं वजन आणि मला वाटत नाही माझं वजन त्याच्या खालती जाईल, तर तेवढं सुद्धा ठीक आहे. म्हणजे अशा त्या सिच्युएशन मध्ये होत्या की आपलं एक 7-8 किलो कमी झालं, थोडीशी गुडघेन टास दुखी बंद झाली तरी आपल्याला बास आहे, मग पुढे ते मेंटेन करता आलं म्हणजे झालं. तर मी त्यांना पहिले तो कॉन्फिडन्स दिला की म्हटलं नाही मॅडम, तुमचं वय हा प्रश्न नाहीये, मेनोपॉज मध्ये वाढलेलं वजन कमी होईल आणि अजून त्याच्या भरपूर म्हटलं तुमचं व्यवस्थित वजन कमी होईल, अगदी 65 पर्यंत सुद्धा तुमचं वजन म्हणलं येईल आणि जे उंचीनुसार तुमच्या तसं ठीकठाक आहे. तर ते ऐकून त्यांना पहिली गोष्ट मध्ये थोडासा धीर आला. दुसरी गोष्ट, जेव्हा मी त्यांना डाएट आणि करायचे व्यायाम एक्सप्लेन केले तर त्यांना हे लक्षात आलं की हे आपल्याला या वयात सुद्धा करता येईल, घरच्या घरीच करायचं आहे, सोपं आहे, इक्विपमेंट लागत नाही आणि खाणं सुद्धा गरजच आहे. सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांची कम्फर्ट लेवल वाढली. काय असतं, 50 वरती जेव्हा क्लायंट जातात तेव्हा त्यांना बाकीचे बरेच त्रास भेडसावत असतात, तर त्यामुळे त्यांना डाएट आणि एक्सरसाइज हे त्यांच्या कम्फर्ट लेवलला अनुसरून द्यायला लागतं. आणि ते जेव्हा होतं तेव्हा मग ते क्लायंट सगळ्या गोष्टी हॅपीली फॉलो करतात. आणि एक्झॅक्टली तसंच निलिमा मॅडमच्या बाबतीमध्ये झालं. त्यांनी दिलेला सगळा प्रोग्राम अत्यंत काटेकोरपणे उत्तम पद्धतीने पहिल्या दिवसापासून फॉलो करायला चालू केला आणि आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 6 महिने कम्प्लीट झाले. 6 महिन्यात आज त्यांचं 13 किलोनी वजन कमी झालेलं आहे, म्हणजे जे 84 होतं ते 71 ऑलरेडी आलेलं आहे. त्यांनी आता पुढचा 6 महिन्याचा पण प्रोग्राम आपल्याकडे रिन्यू केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं की ह्या प्रोग्राम मध्ये त्यांचं वजन 65 खालती आलं म्हणजे मिळवलं. ते मी त्यांना जसं सांगितलं होतं की म्हणलं मॅडम तुमचं 65 किंवा त्या खालतीपर्यंत वजन जाईल आणि आतापर्यंतचा रिझल्ट बघून त्यांना नक्की आशा आहे की ते तेवढं नक्की जाईल आणि मलाही वाटतंय ते जाईल तेवढं खालती. आणि त्यामुळे एकदम उत्तम पद्धतीने त्यांचा प्रोग्राम आता चालू आहे.
0: या केस बरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: चलो निकले क्या?
4: जाए, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
5: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार जाधव सर.
7: नमस्ते.
6: फर्निचरमध्ये खूप सारी व्हरायटी उपलब्ध असते किंवा दर 5 वर्षांनी फर्निचरचा ट्रेंड बदलत असतो, फॅशन बदलत असते, या निमित्ताने लोकांना त्याची खरेदीही करावीशी वाटते. पण अडचण अशी असते की घरातलं जे फर्निचर असतं त्याचं काय करावं, कारण फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर उपलब्ध नसतात. याबद्दलच आज बोलायचंय. काय नेमकं कारण असतं फर्निचरमध्ये एक्सचेंज का होत नाही?
7: तर याच्यामध्ये काय राहतं, मेन डिफरन्स तुम्ही बघाल तर एक्सचेंज तुमच्या गाड्यांमध्ये चालतो, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये एक्सचेंज चालतो. त्याचा रिझन आहे की त्याला समोर सेकंड हँड मार्केटमध्ये कस्टमर आहे. फर्निचरमध्ये तसं होत नाहीये. आणि फर्निचरचा प्रॉब्लेम काय आहे की व्हॉल्यूम आहे. ज्याला नवीन घ्यायचं आहे त्याला जुन्या फर्निचरचा त्रास आहे आणि ज्याला जुनं घ्यायचं आहे त्याला प्राइस आणि हँडलिंगचा त्रास आहे. ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा मिसमॅच होतात. त्यामुळे शक्यतो आम्हाला पण एक्सचेंज ऑफर काढणं अवघड पडतं. का तर नवीन मटेरियलचा स्टॉक ठेवायला आम्हाला गोडाऊन नाही पुरत आहे, तर आम्ही जुनं मटेरियल घेऊन कुठं स्टॉकला ठेवणार? आणि जरी घेतलं तरी त्याची प्रॉपर विल्हेवाट लागली पाहिजे आणि ती जरी करायची जरी झाली तर त्याला कॉस्ट भरपूर लागते. या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रॉपर एका याच्यामध्ये साच्यामध्ये बसत नाहीत. त्यामुळे शक्यतो फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर येत नाही. आता त्याला ऑप्शन आम्ही काय कस्टमरला

0: सांगतो की तुमचा बेड तुम्हाला माहिती आहे चांगला आहे काय आहे
1: हो।
0: तर तो तुम्ही तुमच्या रेफरन्स मध्ये कोण असेल तर त्यांना तुम्ही देऊन टाका, भले तुम्हाला कॉस्ट कमी मिळेल, तो शिफ्टिंग कॉस्ट इन्स्टॉलेशन कॉस्ट तो बेअर करेल,
1: नाही
0: आपण डिप्रिसिएशन कॉस्ट म्हणतो ना त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं तर एक 5 वर्षांमध्ये नील झाले, मग 7 वर्षानंतर जर तुम्हाला काय तुमचा 35,000 रुपयाचा बेड आहे तर तुम्ही एक्सपेक्ट अननेसेसरी त्याला 15-20,000 रुपये करून चालत नाही,
1: बरोबर,
0: त्याला तुम्हाला 5-7,000 रुपये मिळाले तरी भरपूर झाले,
1: राईट,
0: त्या प्राइसला तुम्हाला कोण मिळत असेल रेफरन्सला तर तुम्ही तो देऊन क्लिअर करून नवीन गोष्टीकडे जाऊ शकता।
2: आणि म्हणूनच श्रोते हो, या सणासुदीच्या दरम्यान तुम्हाला सुद्धा घरामध्ये नवीन फर्निचर घ्यायचं असेल तर तुम्ही देखील हा पर्याय अवलंबू शकता, तुमचं जुनं फर्निचर काढू शकता आणि त्या जागी नवीन फर्निचर घेऊ शकता। अर्थातच या नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी आणि उत्कृष्ट क्वालिटीसाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, हांडेवाडी चौक पुणे आणि सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे सुद्धा। संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003। जाधव सर, जसं तुम्ही आता म्हणालात की खूप एक्सपेक्टेशन ठेवणं जुन्या फर्निचरच्या बाबतीत हे चुकीचं आहे, कारण एकदा युज करून झाल्यानंतर ते ज्या किमतीला येईल त्या किमतीला काढावा आणि मग नवीनचा विचार करावा। हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला एक नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये असतं की आधी नवीन फर्निचर बुक करावं का आधी जुनं फर्निचर काढावं, याबद्दल काय सांगा?
0: त्याच्यामध्ये तुम्ही नवीन फर्निचर बुक करा, एकदा बुक केलं की तुम्हाला कन्फर्मेशन झालं की माझा जुना काढला तरी माझ्या नवीन मटेरियल येणार आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही जुन्या फर्निचर कोणाला देता येईल तो त्याचा शोध घ्या। नाही झालं तर नॉर्मली काही वेबसाईट पण आहेत की ज्या जुन्या फर्निचरसाठी काम करतात, त्याच्यावरती तुम्ही त्याचे फोटो अपलोड केले तर ते मे बी तुम्हाला सेल आउट करून देतात, मग तो एक ऑप्शन आहे। अदरवाईज तुमच्या कलिग्ज मध्ये तुमच्या रेफरन्स मध्ये कोणाला असेल ज्याला गरज आहे त्याला तुम्ही ते देऊन क्लिअर करू शकता, ज्या दिवशी तो घेऊन जाईल सेम डे तुमचं नवीन फर्निचर पण येईल।
1: बरोबर,
0: प्रॉब्लेम ह्यात हाच राहतो की जुनं नेलं, समजून झाला माझा बेड जुना घेऊन गेला आणि मला नवीन बेड यायला 4 दिवस लागणार आहे तर तो 4 दिवसाचा मला खाली झोपता येत नाही, मग त्याच्यामध्ये प्लॅनिंग तुम्ही असं करू शकता की नवीन फर्निचर बुक करा आणि तुमच्या जुन्या फर्निचरसाठी कस्टमर बघायला चालू करा, ते ज्या दिवशी घेऊन जाईल त्या दिवशी तुम्ही दुसरं नवीन फर्निचरचा प्लॅन करू शकता।
2: इतक्या सहज आणि सोप्या होणाऱ्या या गोष्टी आहेत आणि याचद्वारे आपण आपलं नवीन फर्निचर आपल्या घरामध्ये घेऊ शकतो। अर्थातच या नवीन फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्कृष्ट क्वालिटीसाठी, टॉपमोस्ट ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सांगली कोल्हापूर रोड सांगली आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा। संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003। पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
0: नमस्ते।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत, रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: नमस्कार। श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात। आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार। आपण हा कार्यक्रम असाच ऐकत रहा आणि डॉक्टर गर्दे तुम्हाला अशाच प्रकारे उत्तमोत्तम सल्ला या कार्यक्रमातून देत राहतील। आजही डॉक्टर गर्दे कार्यक्रमात आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत।
5: नमस्कार मॅडम।
4: डॉक्टर, मला सांगा की आपण गेल्या भागामध्ये बस्ती या विषयावरची माहिती घेतली होती, या भागात तुम्ही डोळ्यांसाठी पंचकर्म कसं महत्वाचं आहे याबाबतीत सांगाल का आणि पंचकर्मातलं वमन, विरेचन आणि नस्य याबद्दलची माहिती ऐकायलाही आम्हाला आवडेल।
5: खरं तर प्रश्न चांगला आहे। मागच्या भागात आपण बस्तीबद्दल बोललो होतो, खरं तर बस्ती केव्हा करावा किंवा थोडक्यातच पंचकर्म केव्हा करावं, लोकांचा समज असा असतो की पावसाळा आला की बस्ती करावा, खरं तर ते योग्य की अयोग्य, तर ते अर्धसत्य आहे। मी मागेही सांगून झाले, विकारानुरूप शारीरिक अवस्थानुरूप आपल्याला ते ठरवावं लागतं, त्यामुळं ज्या वेळेला आपण बस्ती किंवा तत्सम पंचकर्माचा विचार करायला लागतो त्यावेळेला शारीरिक अवस्था, दोष ह्या सगळ्यांचा विचार करून, ऋतू याचा विचार करून मग आपल्याला पंचकर्म करावं लागतं। खरं तर बस्ती हे वातासाठी नाही नुसती, इतर कपन पित्तासाठी असते हेही मी सांगून झालं। आता येतोय पंचकर्मातला दुसरा पार्ट म्हणजे वमन। खरं तर वमन हे कशासाठी आहे, वमन म्हणजे काय, विरेचन म्हणजे काय, नस्य म्हणजे काय, वमन म्हणजे

0: ते उलटी लोकांना समजायच्या भाषेत. विरेचन म्हणजे जुलाब आणि नस्य म्हणजे नाकात ड्रॉप टाकणं. शास्त्रीय भाषेत ज्या वेळेस आपण सांगायला जातो त्यावेळे मौनन विरेचनाची व्याख्या करताना किंवा त्याची माहिती सांगताना आपल्याला असं बोलावं लागतं की जवळच्या मार्गानं शरीरातले दोष बाहेर काढून टाकायची प्रोसेस म्हणजे वमन. जनरली जवळच्या मार्गानं म्हणजे आता सपोज कफाचे विकार असतील, कफ हा जनरली आपण आपल्याला माहिती आहे की तो छातीच्या वरच्या भागात असतो, मग जवळच्या मार्गानं तो कसा काढला जाईल तर तो उलटीच्या मार्गाने काढला जातो.
1: तर डॉक्टर, आता आपण पंचकर्माविषयी माहिती सांगताय, हीच माहिती अजूनही पुढे ऐकायची आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: पित्ताचा विकार आहे तो नाभ्यांना आम्ही सन्निध गोष्टींशी किंवा अवयवांशी निगडीत किंवा त्या भागात असतो, तर त्याचा जवळचा भाग म्हणजे जुलाब हे समजलं जातं. तर जवळच्या मार्गानं बाहेर दोष काढणं म्हणजे वमन किंवा विरेचन. थोडक्यात काय, पंचकर्म आयुर्वेदानुसार ज्यावेळी विचार करतो थोडक्यात कोणताही विकार उत्पन्न करणारे दोष जे शरीरात साठलेले आहेत ते दोष कोणत्याही जवळच्या मार्गाने, मग तो वात पित्त कफाच्या अनुषंगानं जे काही जवळ आहे दोष बाहेर काढून टाकायचा, जो बहिर्मुख स्रोतस आहे त्याच्यातून ते काढून टाकणं म्हणजे पंचकर्म. त्यातला वमन हा कफासाठी स्पेसिफिक केला जातो आणि त्याचे परिणाम आपल्याला कफज विकारामध्ये घेता येऊ शकतात.
1: तर डॉक्टर, आता आपण पंचकर्माविषयी माहिती सांगताय, हीच माहिती अजूनही पुढे ऐकायची आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबास साहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: हे जसं मी सांगितलं, कफज विकार म्हणजे नेमकं कोणतं, म्हणजे आपल्याला माहिती असलेले काय आहे, तर सततची सर्दी होणं, कफाशी संबंधित डोळ्यांचे आजार आहेत, कफाशी संबंधित कानाचे विकार आहेत, कफाशी संबंधित मेंदूशी विकार आहेत, ह्या सगळ्या विकारांमध्ये आपल्याला ते वमन करता येतं. मग नेमकं वमन म्हणजे काय आणि वमन प्रोसेस कशी केली जाते? कसं होतं की बऱ्याचदा मी दरवेळेला व्याख्यानात सांगत असतो की ज्या वेळेला मलाचा संचय व्हायला लागतो मोठ्या आतड्यात, त्यावेळेला डिकम्पोजिशन होऊन गॅसेस फॉर्मेशन व्हायला लागतात. त्याचं सोल्युशन काय असतं की मळाचं निस्सरण होणं, आणि ते तसं केलं जात नाही मग गॅस फॉर्मेशन व्हायला लागतो. हे जसं मळाच्या बाबतीत आणि कोष्ठगत्वात म्हणजे गॅसेच्या बाबतीत होतं, तसं बऱ्याचदा काय होतं, कफ आहार विहार जर असेल सततचा आणि तो दोषांचा संचय होत गेला तर ते कफ जो आहे तो शरीरात फाकत जातो, शरीरात संचय होत जातो, शरीरात साठत जातो. मग हे साठत गेल्यानंतर मग कफामुळे होणारी जिरलेली सर्दी आहे, कफामुळे होणारे बरेच नेत्रविकार आहेत, म्हणजे कफ विदग्ध दृष्टी नावाचा एक विकार आहे ज्याच्यात रातांदळेपणा हे लक्षण आहे, किंवा कानाशी संबंधित कफाचे विकार आहेत, किंवा मेंदूशी संबंधित कफाचे विकार आहेत. ह्या सगळ्या विकारांमध्ये हे दोष, आता तो विकार बरा करायचा असेल तर जो संचय कफाचा झालाय तो शरीरातून आधी काढून टाकला पाहिजे, तर शमन चिकित्सेला, तर आपल्या पोटातल्या औषधांना फायदा मिळेल किंवा यश येईल. आणि यासाठी म्हणून आपण वमन प्रोसेस करतो. मग त्यात बऱ्याचदा असं होतं, 7 दिवस पूर्ण अंगाचा मसाज, स्टीम देणं, औषधी तूप जी आहे, मग तो विकार कोणता आहे, तो डोळ्याचा विकार आहे, कानाचा आहे, मेंदूचा आहे, घशाचा आहे, घशाच्या छातीच्या वरती कोणता विकार आहे कफाचा, त्यानुसार ते औषध निवडलं जातं आणि ते तूप मग आपल्याला प्यायला दिलं जातं आणि मग 1 दिवस विश्रांती देऊन 9व्या दिवशी आपल्याला वमन केलं जातं.
1: तर डॉक्टर, आता आपण पंचकर्माविषयी माहिती सांगताय, हीच माहिती अजूनही पुढे ऐकायची आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत.

0: संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
1: हे जर वमन आहे हे करत असताना मग आपण म्हणजे जसं 7 दिवस स्नेहस्वेदन पोट्यात अभ्यंतर स्नेहपान 8व्या दिवशी विश्रांती आणि 9व्या दिवशी वमन ही प्रोसेस केल्यानंतर 7 दिवस संसर्जन क्रम असतो. म्हणजे अगदी पहिल्या दिवशी पाणी, मग भाताचं पाणी, मग भाताचं शीत आणि पाणी, म्हणजे असे टप्प्याटप्प्यात मग 7व्या दिवशी आपल्याला जेवण असतं. ह्याचा फायदा असा कफ शरीरातला जो संचय आहे तो कमी व्हायला लागतो आणि मग त्यानंतर आपण जी ट्रीटमेंट करू त्या त्या विकारांची त्याला बळ मिळतं, ते दोष कमी व्हायला लागतात आणि त्याचा फायदा तो दोष कमी केल्यामुळे विकार घालवण्यासाठी खूप मोठा मेजर इम्पॅक्ट येतो. आता कफाचे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जिरलेली सर्दी खूप वर्षांची असते, कंटिन्यू सर्दी राहते आणि ह्या लोकांना, सर्दीच्या विकाराच्या लोकांना, कानाचा विकार किंवा बऱ्याच वेळा रात्री कमी दिसणं, चष्म्याचा नंबर लागणं आणि तो झपाट्यानं वाढणं, मेंदूशी संबंधित विकार यायला लागणं, असे विकार उत्पन्न होतात. अशा केसेसमध्ये ज्यावेळेला आपण वमन करतो आणि त्याच्यासोबत आयुर्वेदिक औषधं पोटातली घ्यायला लागतो त्यावेळेला हे विकार जातातच, पण ह्या कफाच्या आजारांमुळं, जिरलेल्या सर्दींमुळं, जे डोळ्यांसारखे रातांदळीपणासारखे जे विकार उत्पन्न होतात त्यालाही आळा बसवायला मदत व्हायला लागते आणि आपल्याला ह्या आयुर्वेदिक चिकित्सेचा, पंचकर्माचा, या वमनाचा फायदा करून हा विकार कायमस्वरूपी बरा करता येतो. त्यामुळं नुसतंच ऋतूनुसार नाही तर व्यक्तिगत त्या त्या व्यक्तीनुरूप त्या व्यक्तीनुरूप जे दोष आहेत त्यानुसार वमन, विरेचन, बस्ती की नस्य हे पंचकर्म ठरवून जर प्रोसेस केली गेली तर मग आपल्याला पंचकर्माचा उपयोग कायमस्वरूपी विकार शांती करण्यासाठी नक्की करून घेता येऊ शकेल.
0: तर डॉक्टर, आपण या कार्यक्रमामध्ये पंचकर्माविषयीची माहिती खूप छान सांगितलीत, पण हा विषय एवढा मोठा आहे की याची माहिती आम्हाला अजूनही पुढच्या भागात घ्यायची, त्यामुळे पुढच्या भागातही आपण पंचकर्म आणि आयुर्वेदातले डोळ्यांसाठी असलेले उपचार याविषयीची माहिती जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मिडास हिलिंग, हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर, हडपसर. श्रोते हो नमस्कार. मिडास हिलिंग, हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर हडपसर यांच्यातर्फे आयोजित जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो, पण आजच्या धावपळीच्या युगात आपण ही संपत्ती जपतोय का? सकाळचा अलार्म, ऑफिसची डेडलाईन, तासनतास एकाच जागी बसून केलेलं काम, प्रवासाचा ताण आणि या सगळ्यात पाठ सोडत नसलेलं जंक फूड. आज आपली प्रगती होतीये पण त्यासोबत आपली जीवनशैली ही पूर्णपणे बदललेली आहे. आपण जगाशी जोडलो गेलो आहोत पण आपल्या स्वतःच्या शरीराशी असलेला संपर्क कुठेतरी तुटत चाललेला आहे. याच बिघडलेल्या जीवनशैलीचा पहिला फटका बसतो तो आपल्या पचनसंस्थेला. मुळव्यात फिशर किंवा पोटाचे गंभीर विकार हे आता केवळ वृद्धांचे आजार राहिले नाहीत तर तरुणांमध्येही हे प्रमाण चिंताजनक रीतीनं वाढताना दिसतंय. पण श्रोते हो, घाबरण्याचं कारण नाही, कारण आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि या आजारांना हिलिंग टच देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध कोलोरॅक्टल आणि रोबोटिक सर्जन मिडास हिलिंग केअरचे संस्थापक डॉक्टर चेतन म्हस्के इथं उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
3: नमस्कार डॉक्टर. सध्याच्या धावपळीच्या आणि वर्क फ्रॉम होम संस्कृतीचा आपल्या पचन संस्थेवरती नेमका कसा परिणाम होतो?
4: तासनतास एकाच ठिकाणी बसून राहणं, अनियमित जेवण, जेवणाची वेळ न पाळणं, कमी पाणी, कमी झोप, वाढतं स्ट्रेस, यामुळे कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी, मूळव्याध, आयबीएस असे सर्व आजार झपाट्याने वाढलेले आहेत. त्यामुळे शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे हे अजून त्रास वाढत आहेत. त्यामुळे ह्या वर्क फ्रॉम होमचा आणि धावपळीच्या जीवनाचा आपल्या शरीरावर, आपल्या पोटावर विशेष परिणाम झालेला आहे.
3: सध्याच्या जीवनशैलीचा हा आपल्या पोटावर आणि पचन संस्थेवर परिणाम

0: झालेला आहे असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 70 70 70 06 84 70 70 70 06 84. फोन नंबर पुन्हा एकदा 7070700 0684 7070700 0684. डॉक्टर, पोटाचे विकार आणि मूळव्याध यासारख्या समस्यांवर उपचार करताना मिडास हिलिंग इतर हॉस्पिटलपेक्षा कशा पद्धतीनं वेगळं काम करतं?
1: आमचा उद्भर आजारावर नाही तर रुग्णावर आहे, म्हणजे रुग्णाचा उपचार करतो आम्ही. त्यामुळे एकाच ठिकाणी आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स, लेझर, लॅप्रोस्कोपी, तंत्रज्ञान, अधुतंत्रज्ञान, कोलोनोस्कोपी किंवा ब्लड टेस्ट, टूल टेस्ट, आहार मार्गदर्शन, ऑपरेशन नंतरचं व्यायाम ज्याला म्हणतो फिजिओथेरपी म्हणतो आम्ही, किंवा बायोफीडबॅक थेरपी, अशा सर्व सुविधा आम्ही पेशंटला एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णाला संपूर्ण आणि क्वालिटी ट्रीटमेंट एकाच छताखाली मिळते आणि त्यामुळे आलेला पेशंट पूर्ण ट्रीटमेंटचं पॅकेज घेऊनच बाहेर पडतो.
0: रुग्ण हा रुग्णालयात आल्यापासून अगदी त्याच्या शस्त्रक्रियापूर्व तपासण्यांपासून शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतरचे उपचार या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली इथं उपलब्ध आहेत असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 70 70 70 06 84 70 70 70 06 84. फोन नंबर पुन्हा एकदा 7070700 0684 7070700 0684. आमच्या उपचार केंद्राला भेट द्या. आमचा पत्ता आहे मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. पत्ता पुन्हा एकदा मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. तर श्रोते हो, हे होते कोलोरेक्टल आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के. जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, हडपसर.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस. काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलेत. हे कार्यक्रम आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वर. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, सकाळचे 10:45 झाली आहेत. आता ऐकूया एक मराठी चित्रपट गीत ईर्ष्या या चित्रपटातलं. बोल आहेत जगदीश खेबुडकर यांचे, संगीत राम कदम यांचं आणि या गीताला स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा.

0: ईर्ष्या चित्रपटातल्या या गीतानंतर श्रोतेहो आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: नमस्कार श्रोते हो, भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर मॅडम आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर मंजिरी.
4: नमस्कार.
3: आम्ही असं ऐकलं होतं की बरेच जण हल्ली लग्न उशिरा होतं करिअरमुळे म्हणून त्यांचे एग्स फ्रीज करतात आणि मग त्याच्यानंतर जेव्हा पाहिजे त्यावेळेला त्या पद्धतीने गर्भधारणा केली जाते, तर अंड फ्रीज करून गर्भ तयार करणं हे शक्य आहे का? मला वाटतं अभिनेत्री प्रियंका चोप्राचं उदाहरण सगळ्या जगासमोर आहे या बाबतीत. तुम्ही काय सांगाल?
4: एग फ्रीझिंग किंवा स्वतःचं अंड पुढे बाळ होण्याच्या दृष्टिकोनातनं जतन करून ठेवणे ह्याला एग फ्रीझिंग असं म्हणायचं. आता हे जे एग फ्रीझिंग आम्ही करतो ते बऱ्याच स्त्रिया साधारण शिक्षणासाठी, म्हणजे आपण असं समजूया की 28 वर्षाला साधारण लग्न झालं आणि करिअर असेल किंवा इतर पुढचे ऑपॉर्च्युनिटीज असतील म्हणून जर एखाद्या स्त्रीने ठरवलं की पुढचे 5-6 वर्ष मला गर्भधारणा नको आहे, तर जर तिने 35 प्रयत्न सुरू केला तर तिच्या अंड्यांची कार्यक्षमता ही इतकी खालावली असते की तिला नैसर्गिक गर्भधारणा ही बऱ्याच वेळेला जमत नाही. आता ही स्त्री जर आयव्हीएफ तज्ञांकडे आली तर आम्ही तिची जी काय अंडी आहेत त्यांची कार्यक्षमता 28 किती आहे त्याचं आधी मोजमाप करतो. त्या अनुषंगाने जसं आपण आयव्हीएफ करतो ना, साधारण तसं आपण इंजेक्शन देऊन पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून एक 10-12 दिवस पेशंटला रोज इंजेक्शनला टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये यावं लागतं आणि त्या महिन्यामध्ये जी काय उत्तम दर्जाची स्त्रीबीज आहेत ती आपण कृत्रिमरित्या इंजेक्शन देऊन वाढवतो. ही जी वाढवलेली स्त्रीबीज आहेत ही आपण ओव्हम पिकअप हे भूलीखाली शस्त्रक्रिया करून आपण ही स्त्रीबीज शरीराच्या बाहेर टेस्ट ट्यूब बेबी चेंबरमध्ये ठेवतो.
5: अच्छा.
4: आता ही जी स्त्रीबीज आपण बाहेर काढली त्यातली उत्तम दर्जाची M2 स्त्रीबीज जी आहेत ती आपण पुढे 10 वर्षापर्यंत आहे त्या स्थितीमध्ये फ्रीझिंग नावाच्या तंत्रज्ञानाने जतन करून ठेवू शकतो.
3: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेना दत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 88055 18 17 8.

0: 1178.
1: आता ही जी आपण स्त्रीबीज जतन करून ठेवली त्या मुलीला जेव्हा गर्भधारणा हवी असेल तेव्हा तिच्या पतीचं वीर्य घेतलं जातं. त्यांच्यातले उत्तम स्पर्म्स जे आहेत ते वापरून आपण फ्रीज केलेली स्त्रीबीज जी आहेत ती परत आईच्या तापमानाला थॉईंग नावाच्या तंत्रज्ञानाने परत आणली जातात. आणि ती जीवाला आणलेली स्त्रीबीज जी आहेत ती आपण आयव्हीएफ किंवा इक्सी तंत्रज्ञान, इक्सी हे अधिक चांगलं आयव्हीएफ पेक्षा, त्यामुळे फ्रीज केलेल्या स्त्री बीजांमध्ये आपण इक्सी तंत्रज्ञान करून तिचं बाळ हे बनवू शकतो. म्हणजे 28 फ्रीज केलेलं अंड हे 35 पर्यंत आहे तसं राहतं, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये त्रास होत नाही किंवा होणारं बाळ सुद्धा अगदी उत्तम दर्जाचं तुम्हाला मिळू शकतं.
0: राईट.
1: म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एग फ्रीझिंग हे कोणासाठी आहे, ज्यांना शिक्षणासाठी खूप लांबणीवर प्रेग्नन्सी टाकायची आहे, किंवा आता नवीन कायद्याप्रमाणे ज्या अविवाहित किंवा अनमॅरिड मुली सुद्धा आहेत ज्यांना शिक्षणासाठी 10 बाहेर जायचंय किंवा त्यांच्या करिअरसाठी त्यांना आता लग्नच करायचं नाही, अशा स्त्रियांना सुद्धा एग फ्रीझिंग करून ठेवता येतं.
0: अगदी.
2: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18 178. पुन्हा भेटूयात भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
6: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
7: तो ऐसा बोलो ना,
6: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
8: क्यों छोटे साहब?
6: मम्मी मैं तो
8: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
9: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
9: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
10: भारत का गम एक्सपर्ट.
9: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
11: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, सकाळचे 10:58 झाली. जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त बीड शहरासह जिल्ह्यातल्या प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अभिषेक, पूजा अर्चा आणि आरतीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे.

0: बीड शहरातल्या कंकालेश्वर मंदिरामध्ये विशेष पूजा अभिषेक आज सकाळपासून सुरू आहेत. परिसरातल्या परळी वैद्यनाथ इथं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरातही मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी आहे. राज्याच्या विविध भागातून आलेल्या तसंच परिसरातल्या भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. अंबेजोगाई, धारूर, गेवराई, माजलगाव, आष्टी आणि केज तालुक्यातल्या विविध शिवमंदिरांमध्येही पूजा अभिषेक आणि आरती होत आहे. महाराष्ट्रातलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरही सुशोभीकरणानंतर आजपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे, त्यामुळे तिथेही भाविकांची मोठी गर्दी आहे. लखीसराई इथल्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या हृदयद्रावक घटनेमध्ये प्राण गमावलेल्या लोकांच्या शोकाकुल कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या शीघ्र आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. या कठीण प्रसंगी बाधित झालेल्या सर्वांना धैर्य आणि संयम राखण्यासाठी त्यांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टद्वारे शुभेच्छाही दिल्या आहेत. बीड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 273.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण 48.3% आहे. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी केवळ 1.1 मिलीमीटर पाऊस झाला आहे. महावेध या शासकीय पोर्टलवरच्या तालुकानिहाय दैनिक पर्जन्यमान अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोतेहो, ठळक बातम्या आताच आपण ऐकल्यात. या बातम्या आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वर. सकाळचे 11 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम मधुमालती.

श्रोतेहो, आजच्या मधुमालती या कार्यक्रमात आपण सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, श्रावण म्हणजे हिरवागार निसर्ग, श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ, श्रावण म्हणजे सणांची सुरुवात, श्रावण म्हणजे आनंदाची बरसात, श्रावण म्हणजे रिमझिम पाऊस, श्रावण म्हणजे हवाहवासा वाटणारा गारवा. श्रोतेहो, श्रावण जरी एकच असला, त्यात पडणारा पाऊस जरी सारखाच असला, तरी प्रत्येकाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र वेगवेगळा. तो निसर्ग अनुभवायची पद्धत वेगळी आणि त्या पावसाच्या प्रत्येकाच्या आठवणीसुद्धा वेगळ्या. श्रावण, त्यात पडणारा पाऊस आणि प्रत्येकाच्या भावना किती भिन्न भिन्न. अशाच काही वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारी श्रावण किंवा सावन गीत ऐकूया आजच्या आपल्या कार्यक्रमात. चला तर मग सुरुवात करूया लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या आनंद बक्षी यांच्या गीताने. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, चित्रपट जुर्माना.

0: जुर्माना या चित्रपटातील या गीतानंतर श्रोते हो कार्यक्रमात इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुणे गाडगे अँड सन्सचे नवीन 3 मजली 33 वे दालन सुरू केले. पुणे गाडगे अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
4: पुणे गाडगे अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे.
5: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे.
1: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
5: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे.
1: कराड सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे. पासपोर्टची गरज नाही वयाची अट नाही. ओम पर्वत आदी कैलास.

0: उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमातली यानंतरची रचना ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. शकील बदायुनी यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय नौशाद यांनी आणि चित्रपट आहे दिल दिया दर्द लिया.

0: आयोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।
1: श्रोतेहो आपण ऐकताय कार्यक्रम मधुमालती। मंडळी, श्रावण त्यात पडणारा पाऊस, तो गुलाबी गारवा आणि आपल्या प्रियाची वाटणारी ओढ, ती आर्तता, हे सगळंच अतिशय प्रभावीपणे व्यक्त केले किशोर कुमार यांनी आपल्या स्वरातनं। ऐकूया पुढचं गीत मंजिल या चित्रपटातलं।

0: किशोर कुमार यांच्या स्वरात ही होती योगेश यांची गीतरचना. संगीतबद्ध केली होती राहुल देव बर्मन यांनी. चित्रपट मंजिल. श्रोतेहो, कार्यक्रमातली यानंतरची गीते ऐकूया काही क्षणातच.
1: काय काकू, आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे, डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू, मग माझ्या सोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: महागाईचा वाढतोय गुंता,
5: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
4: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा. 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी.

0: कर्ज अशा विविध कर्ज योजना अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
1: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
3: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
2: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
2: दुर्वांकूर डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे.
0: पासपोर्टची गरज नाही वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंभेकर रोड पुणे.
6: श्रोते हो, आपल्या आजूबाजूचं वातावरण निसर्ग या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावर झाल्याशिवाय राहत नाही. बाहेरचं पावसाळी वातावरण, धुक्यातली धुसर वाट, हे सगळं बघून मन अगदी प्रफुल्लित होऊन जातं आणि आनंदाने डोलायला लागतं. असंच काहीसं या पुढच्या गाण्यातनं आपल्याला जाणवतंय.

0: करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात ही होती आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपट मिलन.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरातली आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली राहुल देव बर्मन यांनी. चित्रपट महबूबा.

मंडळी, पाऊस जरी एकच असला तरी कोणासाठी तो आनंददायी असतो तर कोणासाठी तो अतिशय कठीण असा आठवणीचा आणि विरहाचं प्रतीक असतो. असंच काहीसं आत्ता जाणवलं किशोर कुमार यांच्या स्वरातल्या आनंद बक्षी यांच्या या गीतातून. या गीताला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट होता महबूबा.

0: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8085-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
3: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
6: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: कार्यक्रमातली यानंतरची रचना ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगल स्वरात आया सावन झुमके या चित्रपटातली. बोल आहेत आनंद बक्षी यांचे आणि संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: घर असो वा कार,
1: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
0: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना,
1: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण,
0: जनसामान्यांची असामान्य बँक जनसेवा सहकारी बँक, हडपसर पुणे, संपर्क 84 85 87 12 52।
2: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगे अँड सन्स चे नवीन 3 मजली 33 दालन सुरू केले। पुना गाडगे अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला। तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत। आपले शतशः धन्यवाद। आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा।
1: पुना गाडगे अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड पुणे।
3: पासपोर्ट ची गरज नाही, वयाची अट नाही, ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98 222 33 138।
4: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे।
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगल स्वरातलं गीत आता ऐकूया, मेरा गाव मेरा देश या चित्रपटातलं। आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं मेरा गाव मेरा देश या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमातली यानंतरची गीतं ऐकूया या विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आपण ऐकताय कार्यक्रम मधुमालती. कार्यक्रमातली यानंतरची रचना आहे चुपके चुपके या चित्रपटातली.

श्रोतेहो, पावसाच्या साथीने आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारी काही सावन गीतं आजच्या कार्यक्रमात आपण ऐकलीत. श्रोतेहो, याबरोबरच आजचा मधुमालती हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, सकाळचे 11:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. अमेरिकेत चक्रीवादळ लाला हवाई बेटांच्या जवळून गेल्यामुळे हवाई बेटाला भीषण पूर आणि भूस्खलनाचा तडाखा बसला आहे. या तडाख्यात सापडल्यामुळे झालेल्या एका कार अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हवाई बेटांवरील 100 अधिक स्थावर मालमत्ता वाहून गेल्या आहेत. लाला जमिनीवर धडकलं नसलं तरी या वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला. 2 लाखांहून अधिक घरांचा वीज पुरवठाही खंडित झाला होता. लाला आता उष्णकटिबंधीय वादळात रुपांतरित होऊन कमकुवत झालं असून हवाईच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडे सरकत आहे. रांची इथं विविध मागण्यांसाठी

0: साठी सध्या सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. आज सरकार आणि आंदोलक विद्यार्थी यांच्यामध्ये दुपारी 2 वाजता रांची इथं चर्चा होणार आहे. यावेळी कायदेशीर सल्लागारही उपस्थित राहतील असं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं असून विद्यार्थ्यांची बाजू सरकारनं समजून घ्यावी आणि त्यांना संतुष्ट करावं असं आवाहन आंदोलक विद्यार्थी नेते देवेंद्र महातो यांनी केलं आहे. रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. पेयजलाच्या गुणवत्तेबाबत कॅगच्या अहवालानंतर रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. याअंतर्गत वॉटर कूलरसह जवळपास 20,000 ठिकाणी जलशुद्धीकरण प्रणाली उभारण्यात येणार आहे. पाण्याच्या टाक्याही तातडीनं बदलण्यात येणार असून साठवणूक टाक्या नियमित स्वच्छता आणि देखभालीवर रेल्वे मंडळाच्या पातळीवर देखरेख ठेवली जाणार आहे. राज्यात लवकरच 1,440 डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल आणि आणखी 600 डॉक्टरांच्या नियुक्तीसाठी जाहिरात काढली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध समित्यांच्या सदस्यांशी आंबेडकर यांनी काल दूरस्थ माध्यमातून संवाद साधला त्यामध्ये ते बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोतेहो, ठळक बातम्या आताच आपण ऐकल्यात. या बातम्या आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वर. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 12 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया फोन इन सखी संदेश. विषय आहे आठवणी नागपंचमीच्या. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय प्राची परांजपे यांनी. सादर करत्या निलिमा पटवर्धन.

0: वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व सख्यांचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राचीपरांस्पेचा नमस्कार. आजचा दिवस असतो सखी संदेश कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आणि गाणी ऐकण्याचा.
1: सखी संदेश.

0: मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू झालाय आणि श्रावण महिन्यातला पहिला सण असतो नागपंचमी. आठवणी नागपंचमीच्या हा विषय होता यावेळच्या आपल्या सखी संदेश या फोन इन कार्यक्रमाचा. भरपूर मैत्रिणींचे फोन आले आणि सगळ्या जणी नागपंचमीच्या आठवणी सांगतायत, त्यांच्या बालपणाबद्दलच्या आठवणी सांगतायत आणि छान छान गाणी देखील आपण आज या कार्यक्रमात ऐकणार आहोत. ऐकूया पहिला फोन कोणाचा आहे तो.
1: शोभाली मै बोलते तुळशी बागेतून.
0: बोला की ताई.
1: हा, नागपंचमीच्या आठवणी सांगायच्या ना.
0: हो,
1: आषाढ महिन्यात फुगड्या खेळ सुरुवात करायचो.
0: अच्छा.
1: आणि श्रावण महिन्यामध्ये संपवायचो नागपंचमीला. रोज संध्याकाळी सगळ्या मैत्रिणी आमच्या घरी यायच्या माझ्याकडे. 15-20 जण यायच्या. त्या बिचाऱ्या शेतात काम विम केलेल्या असायच्या. तरी पण त्यांना खूप आनंद वाटायचा खेळताना. आम्ही मनसरला वडगाव काशिंबे म्हणून गाव आहे, तिथं आम्ही खेळायचो फुगड्या. आणि मग म्हणजे जागा बिगा मोठी, सगळं अंगण बिंगण मोठं असायचं ना. आणि फुगड्या वगैरे खेळायचं नागपंचमीला. काय करायचं, सगळ्या जणी नऊवारी साड्या नेसायचो, फुगड्या खेळायचं. आणि त्या दिवशी काय होतं, नागाची पूजा करायची म्हणून आदल्या दिवशीच आम्ही भाजी चिरून ठेवायचं. काही तळायचं नाही म्हणून मग सगळं म्हणजे सगळी तयारी रात्रीच करून ठेवायची. सकाळी काही नाही, सकाळी दिंड करायची आई नैवेद्य दाखवायला. आणि भिंतीवर नाग काढायचं खूप सुंदर, वारुळ वगैरे असं काढून ते कंस करायचे, एकमेकांना जोडायचे आणि त्याचा नागोवा भिंतीवर काढायचा.
0: बर.
1: आणि त्यावेळेला ब्रश वगैरे सुद्धा नव्हता, म्हणजे आपलं काडी असते ना काडीपेटीतली, त्याला कापूस गुंडाळायचा आणि त्यांनी नागोबा काढायचा भिंतीवर. आणि त्या नागोबाला आम्ही नैवेद्य दाखवणार.
0: बर बर.
1: आणि मग नंतर सगळे जणी येणार, शेतातल्या बायका वगैरे.

0: करते आणि नंतर मग सगळ्या वारुळाला जाणार आणि दूध लाया त्या वारुळाला व्हायचं. मोठ्याच्या मोठं एक नागाचं वारुळ होतं गावाच्या बाहेर.
1: बर, तुम्ही असं प्रत्यक्ष मोठं वारुळ बघितलंय?
0: हो. आणि नंतर त्या काय करतात, ते लहाया ज्या आम्ही लहान होतो त्या मनाने त्या वारुळात बायका लहाया काय करायचं डोक्यावर ठेवायचं एकमेकांच्या मूठ भरून.

0: विचार चालते क्रमाने सुरेंद्रांचं नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
1: वा वा वा मस्त.
0: खरंच नागपंचमी खूप मजा. आणि मम्मी जेव्हा माझं लग्न झाल्यानंतर माझं नाव शोभा, तर सगळे म्हणायचे अरे गावातली शोभाच गेली म्हणायचे.
1: छान छान.
0: आणि पूर्वी नाही त्या कहाणीमध्ये होतं ना ते शेत नांगरलं शेतकऱ्याने वगैरे, तर त्या कहाणीला म्हणजे आई आमची कहाणी आम्हाला वाचून दाखवायची लहानपणी, आणि मग त्याच्याप्रमाणे आम्हाला सांगायची काही शिरायचं नाही. मग ते दिंड खूप छान लागायचे, ते दिंड वर्षातून एकदाच खायला मिळायचे. म्हणजे आता ते दिंड बिंड कोणी करत पण नाही, आणि तवा वगैरे ठेवायचा आणि असं पण कोणी शास्त्र पाळत नाही.
1: छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. धन्यवाद.
0: धन्यवाद. थँक्यू.

0: पंचमीचा म्हणजे पहिला सण आहे आता ही आखिती झाल्यानंतर. हा 2 दिवस असतो, त्यामुळे खूप आवडतो मला. जखा बांधतो आम्ही, जखा खेळतो.
1: कुठल्या गावातनं फोन केलाय?
0: मलकापूर तालुका परांडा जिल्हा धाराशिव.
1: बर, तिकडे अजूनही झोके बांधतात?
0: हो बांधतात.
1: आवडतं का झोपाळा खेळायला? मग
0: हो खेळतो ना आम्ही अजून पण मेहंदी नक्कालीस. हा कुठल्या सणाला नाही पण संक्रांतीला आणि पंचमीला लावतोच.
1: बर बर.
0: भावाच्या उपासाच्या आदल्या दिवशीच लावतो का तर भावाच्या उपासा दिवशी हाताला मेहंदी पाहिजे म्हणतात.
1: बर बर.
0: आणि ते नागाविषयी पण माहिती सांगायची.
1: हो सांगा ना, तुम्ही धाराशिव भागात राहता म्हणजे साप नाग यांच्या बद्दलच्या काहीतरी आठवणी असतील तुमच्या,
0: आहेतच.
1: सांगा ना.
0: एका पंचमी दिवशी मी दिवसभर म्हणत होते आज मला नाग बघायचा आहे, आज नाग बघायचा आहे. बरोबर दिवस माझा असं जीवन दिवस बाहेर बसलो आम्ही, अचानक कुठून मोठा लोट नाग आला.
1: बर, काय केलं मग?
0: दारातच. हा
1: काय केलं काय मग?
0: काय घाबरून घरात पळाली काय.

0: अजून सुद्धा दिसलं की पहिलं दर्शन घेतोय. आता रविवारीच बघा, इथं घराच्या बाजूला कपडे धुतोती मी, वस्तीवर असतोय ना आम्ही, कपडे धुत होती. कपडे धुतले ना अशी पिळाय टाकत होती, तर हल्ल्यासारखं झालं. त्याने बिंडकुळी घेतली होती.
1: बापरे, बर.
0: त्याला त्याच्यामुळे त्याला हालताची आहे ना.
1: शेतात राहता का तुम्ही?
0: हो, शेतात राहतो आम्ही.
1: मग काय, सापांच्या नागांच्या बरोबरच राहता?
0: हो, मित्रच आहेत आमचे.
1: हो ना, रोजच दिसत असणार.
0: रोज नाही दिसत, कधी तरी.
1: बरोबर.
0: असं फवारण्या बिवारण्या करतो ना घराच्या बाजूला.
1: पण मग घरात घरात कधी साप शिरलाय तुमच्या?
0: नाही नाही
1: नाही ना,
0: नाही.
1: तसं शिरत नाही
0: बाहेर, असं
1: तसं शिरत नाहीत.
0: नाही नाही, देवाचीच राखण असती.
1: खरंय. कधी मारला नाही ना साप?
0: नाही मारला ना, त्या दिवशी मारला मालकांनी. ते हाला नसते तिथून. नाही तर असं असं नाहीत मारेत बर का. भावाच्या उपासा दिवशी पंचमी दिवशी तर मारतच ना. सोमवारी नाही मारत. आमचे चूल ते फार म्हणजे महिना महिना जोखा बांधायचे अगोदर.
1: बर.
0: हो, लय खेळायचं जोखा पाहिजे तेव्हा जायचं खेळत बसायचं. मोठा लिंब होता, त्या लिंबाला झोका बांधायचं.
1: वा वा, मस्त. मोकळ्या हवेतला तो झोका फारच वेगळा असतो.
0: हो, लय वेगळं वातावरण गावचं.
1: छान आहे. तुम्ही गावात राहताय, शेतात राहताय, निसर्गात
0: राहता. आम्हाला असं कोंदत नको वाटते हवा.
1: निसर्गाची एकदा सवय झाली रानावनात.
0: आणि आमची आई पण काय करायची बघा, असं ते सकरुबा असतो का पंचमीच्या दुसऱ्या दिवशी, पंचमी दिवशी पण गाणी खूप म्हणायची. आणि सकरुबा दिवशी पण अशी ती माणसं, तुम्हाला नसेल माहिती ती माणसांवर गाणी म्हणतात बघा. म्हणजे असंच बायकांना माणसांना असं म्हणू का छोटस.
1: हो हो, जरूर.
0: माळ्याच्या माळ्यात काकड्या पिकल्या बारी, प्रसाद सर गेल्या चुरी, हनुन मानून आणल्या तारी, गौरी ताई माश्या वारी.
1: छान छान, मस्त.
0: हा, असं म्हणजे एखाद्याची बायको जाड असली, एखाद्याची भुटकी असली, तरी पण ती गाणी म्हणायची. राग कोणाला येत नव्हता.
1: हो, खरंच आहे.
0: हो, रात्रभर अशी सोंग आणायची कुठली पण बायकात सगळ्या. खेळायचं फुगड्या झिमा काय पण खेळायचं.
1: मस्त करमणूक होत होती म्हणा की एक प्रकारची. आता काही करता की नाही यातलं?
0: आता म्हणजे गावात होत तेव्हा जायचं म्हणजे ह्याच्या दिवशी शुक्रवार दिवशी असं फेर धरायच्या बायका, गाणी म्हणायच्या, शुक्रवारला वाटे लावायचं. ते काय त्यावेळेस अशी गाणी म्हणायची.
1: तर छान वाटलं तुमच्याशी बोलून. भरपूर काय काय तुम्ही अनुभव सांगितले.
0: भरपूर आठवण येत माझ्याकडे अजून. मन मोकळेपणाने बोललं पाहिजे. मला खूप आवड आहे बोलण्याची. तर
1: छान वाटलं तुमच्याशी बोलून ताई.
0: हो.

0: नमस्कार मॅडम, मी सुवर्णा भोर बोलते.
1: बोला की ताई.
0: वाडे बोलाय बोल.
1: बोला आज.
0: आजचा विषय खूप छान ठेवलाय.
1: सांगा आठवणी नागपंचमीच्या, नागांच्या, सापांच्या.
0: आणि नागपंचमीला मॅडम आम्ही 7 वाजले की जेवण करून पटकन बसायचं, फेर धरायचे गावाकडं, गाणे बिने म्हणायचे, नागायचे. नागपंचमी एक महिनाभर असायचं मॅडम पहिलं.
1: बर,
0: पण आता एवढं नाही ना त्याचं. जिवंत सापावे पाहिलेलंच बघायचो. आणखीन ते इंचू पोरं काय करायची, नांगी तोड्याचे, इंचू कोणाच्या पण अशा मुलींच्या साड्यांना वगैरे बांधायची.
1: अरे बापरे. बर,
0: हो हो, मुलं तसे करायचे ना पहिलं. वारुळाला आम्हाला जायला भीती वाटायची ना. आमची आजी वगैरे सांगायच्या वारुळात नाग असतो. वारुळाला जाताना म्हणजे मनात हे धरूनच जायचो ना आम्ही.
1: पण गारुडी असे यायचे का पूर्वी घरासमोर?
0: हो हो, यायचे मॅडम घरासमोर. नदीला तिथं वारुळाचे, तिथं मग तिथं ते त्यांचा खेळ बिळ करायचे सापाचा. पण ते साप काय करत नव्हतं कोणाला, पण भीती वाटायची. होत साप एवढा मोठा साप बघून त्या टोपलीमध्ये ठेवलेला असायचा असं येटोळा करून. आता सासर पुण्यामध्ये वाडी बोलाई, आणि पूर्वी धाराशिवमध्ये तांदळवाडी या गावात दोन बायका होत्या मॅडम. त्या जी गावातून गाणं सुरू करायचे ना, पहाटे 3-4 वाजेपर्यंत त्यांचं गाणे चालायचे. मी पण म्हणायचे पहिले भरपूर गाणे.
1: म्हणा म्हणा, जमताय म्हणा.
0: एक होत ना माझ्या आठवणीत, एक आहे 2-3 कडे.
1: म्हणा मग म्हणा.
0: बाळा माझ्या मनोहरा, तुमकुनी जाशी नशिहारा मारे, वनवाशी जाऊ नको. तुमकुनी जाशील सितारा मारे, वनवाशी जाऊ नको. वनी नाही अन्न पाणी, वनी नाही अन्न पाणी. तुमकुनी जाईन सितारा निरे, वनवाशी जाऊ नको. पाळा माझ्या रघोवीरा, पाळा माझ्या रघोवीरा. तुमकुनी जाशील मनोहरा रे, वनवाशी जाऊ नको. मॅडम खूप गाणे म्हणायचो, पण आता थोडं थोडं हे व्हायला लागलं. खूप म्हणजे आम्हाला एवढी आवड होती ना नागपंचमीची, खूप आवड होती.
1: उखाणे पण घ्यायचात की नाही? आता पण घेत असाल.
0: हो, उखाणे तर खूप घ्यायचो मॅडम आम्ही.
1: मग एखादा होऊन जाऊ दे
0: उखाणा का. राजहंस पक्षी शोभा देतो वनी, आणि संभाजीरावांचं नाव घेते नागपंचमीच्या सणी.
1: वा मस्त मस्त. छान छान.
0: मॅडम दरवेळी एक वेगळा विषय असतो ना, पण असं बोलावंसच वाटतो.
1: मग छान आहे की बोलायचं, हक्काचं व्यासपीठ आहे आकाशवाणीचा सखी संदेश. चला, छान वाटलं तुमच्याशी बोलून.

0: हॅलो.
1: हां, सखी संदेश फोन इन कार्यक्रमात फोन लागलाय.
0: हो, मी विनय पंडित बोलते.
1: बोला ताई.
0: पंचमी बद्दल बोलायचं होतं ना.
1: हो, नाग.
0: ते नागवाचा उपास करतात, भाऊ मानतात त्याला, पोळी नाही करत, दिंड करून नैवेद्य दाखवून मग जेवण करतात. संध्याकाळी फेर धरून गाणी म्हणतात. आम्ही लहान असताना मैत्रिणींना बोलवायचो, मेहंदी काढायचो, परत गाणी म्हणायचो. असं नागपंचमीच्या सणाचं चालायचं. नवीन कपडे घ्यायचे, एकमेकींनी घेतले की दाखवायचे. सध्या मी नागपंचमीला घरीच असते. घरून सगळ्यांना निरोप करते की उद्या नागपंचमी आहे, आपण एकत्र जमू, फेर करू. मी आता शिंद्याळीत आहे, पुण्यामध्येच.
1: बरोबर.
0: आमच्या घरात पूजेत नाग आहे, त्याची पूजा करते रोज मी. धम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, हेच गाणं आम्ही म्हणायचो. हो, ठेवते.

0: हा नमस्कार, बोला. सखी संदेश मध्ये फोन लागलाय.
1: मी विजय सुनील कांबळे बोलते, पुणे गोपुरीहून. मॅडम
0: बोला की.
1: बालपण आठवलं, झिम्मा फुगडे आम्ही खेळ खेळायचो मॅडम खूपच. मॅडम मी पानशेत असताना मी म्हणजे बालपण तिकडेच गेलं, तर तिथं छोटस नदीकाठी एक मंदिर होत शिवशंकराचं, श्रावणी सोमवार होता त्यावेळेस. बरोबर त्या मंदिरात नाग म्हणजे नाही का नाग तिथे होता आणि एवढी गर्दी झालेली, सगळे दर्शनाला तिथे गेलेले. मग मला पण वाटलं जावं, पण मला दर्शन झालं हे मला म्हणजे त्या दिवशीचे नागाचं दर्शन झालं मॅडम. आणि लहानपणी आमची आजी सणाच्या दिवशी म्हणजे मेहंदी काढायची आणि कपड्यांना डाग लागू नये म्हणून हाताला ते छोटे छोटे कपडे बांधायचे, हे एक आठवण झाली. पणजी आमची कॉलनीत राहायचो ना मॅडम, तिथे साप वगैरे निघायचे, तिथे साप वगैरे निघायचे. पण असे काय काय लोक असे मारतात ना, तर काय काय तिथं मंदिर होतं ते मारत नव्हते. ज्वारीच्या लाह्या एक आठवल्या.
0: सांगा की फोडणीच्या लाह्या कशा करायच्यात?
1: म्हणजे अशा तळ्यामध्ये घोळ घोळ अगदी आई करायची,

आणि आम्ही खायला लागलो की नाही नाही पहिल्यांदा हे वारुळाला जायचं ना, त्यामुळे त्याने हात लावू देत नसत आणि नंतर थोडी हळदी टाकून नाही तर मग पांढऱ्याच ठेवायच्या आणि त्या अशा अशा एकदम उमलायच्या. इतकं छान वाटायचं मॅडम, डायरेक्ट ज्वारी टाकायची डायरेक्ट आणि खूप चांगल्या व्हायच्या आणि ती एक आठवण खूप आहे. हो, ह्या सगळ्या आठवणी अगदी बालपणाच्या ह्या सगळ्या आठवणी आठवल्या.

0: नमस्कार सखी
1: हेलो,
0: संदेशमध्ये फोन
1: नमस्कार.
0: लागलाय.
1: आठवणी नागपंचमीच्या. मी स्मिता शामराव देशपांडे वडगाव शिरी पुणे इथे राहते. श्रावण महिना माहेरवाशिणीचा असतो, त्यामुळे पूर्वी लेकीला माहेरी बोलवायचे, पण आता कसे सर्वांचं जमत नाही, त्यामुळे व्हिडिओ कॉलवरती घरीच आपण एकमेकांना भेटतो. आणि छीन हे आणि त्यामुळे कसं की एक आम्ही चौघी बहिणी असल्यामुळे आम्ही दरवर्षी नागपंचमीला घरी भेटायचं आणि एकमेकी लोका खेळायचं, बांगड्या भरायच्या, नंतर मेहंदी काढायची, अशी मजा करत होतो. आणि या दिवशी आपण उकुडीचा वगैरे नैवेद्य दाखवतो. आमच्या घराच्या बाजूलाच एक हे नागाचं वारूळ होतं, त्यामुळे आम्ही सगळ्या मैत्री जमायचं, लढायची, ओटी भरायची, नंतर झोका खेळायचा झाडाला बांधलेला, आणखीन उखाणे वगैरे घेऊन मजा करायचं आम्ही. आणि आपला हा सण जो आहे तो निसर्गाप्रती, प्राणी मात्रांप्रती आपल्याला प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी देत असतो, आणि त्यातूनच आपण नागपंचमी हा सण आपल्याला आपण साजरा करतो. आणि या सापांचं नागांचं महत्व अधोरेखित केलेलं आपल्याला दिसतं. शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि शेतातील उंदीर भुशी खाऊन पिकांची नासाडी करणाऱ्यापासून धान्य वगैरे शेतकऱ्यांचं वाचवतो, मदत करतो त्यांना, आणि अन्न साखळीत रूपांतर करतो. आधी साप कधीतरी मारले जायचे, आता सर्पमित्र असल्यामुळे आपण सापांना साप नागदीसारखे सर्पमित्रांना बोलवतो, आणखीन त्यांना घेऊन जायला बोलवतो. पण आता कसं शहरीकरणामुळे कसं काँक्रीटचं जंगल झाल्यामुळे वारू आपल्या शहरांमध्ये दिसत नाही, पण अजूनही खेडेगावामध्ये वारू असल्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि नात्यांची वीर माया असा द्विगुणित करणारा सण आहे. निसर्ग आणि प्राणी मात्रांचे आपल्याला आयुष्यातील महत्व अधोरेखित करून देणारा आणि त्यांच्याबद्दलचं संवर्धन जबाबदारी हे आपल्यावर देतो. आणि आता पूर्वीच्या काळी कसं आपण गाय बैल नागाचे नैवेद्य वगैरे काढायचं, पण आता कसं नाग बैल दिसत नाही, वारूळ नाही, आणि नैवेद्य काढण्यात आपल्याला त्या गारुडी वगैरे देता येत नाही, गायीचा, बैलाचा, नागाचा, त्यामुळे कसं नैवेद्य पण आपला काढला जात नाही. आणि आपण घरी सगळ्या देवांना एकच ठेवून तो नैवेद्य आपण हे करतो. अशा रीतीने आजकाल थोडं नागपंचमीचं पहिल्या इतकं महत्व राहिलेलं नाही, आपण घरातल्या घरात साजरे करतो. असं घरीच नैवेद्य दाखवते. आणखी इथे आमच्या आता वडगाव शेरीमध्ये आमचे जे कुमार प्रायमेरा आहे, तिथे आम्ही सगळ्याजणी इथं नागा म्हणजे महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आम्ही एकत्र सगळेजण जमतो

चिंचेर धरतो, गाणी म्हणतो, उखाणी हे तलगटके वारू आला म्हणून गाणं म्हणून फेर धरतो, उखाणी म्हणतो. आणखीन आता झोका वगैरे कसं ते पोरांच्या खेळण्यामध्ये आहे त्या त्याच्यामध्ये थोडस 2 मिनिटं एक एक जरी झोका देऊन आनंद साजरा करतो आम्ही.

0: कवयित्री लेखिका सौ कल्पना बंब बोलते. वारुळाची पूजा करायला जायचो आणि लाह्यान दूध वाहून यायचो तर असं वाटायचं की तिथं नागोबा असेल वारुळात आणि तो दूध पित असेल असं वाटायचं आणि खूप आनंद व्हायचा. मग तिथं झोके वगैरे खेळायचो, एकमेकींना झोके द्यायचो, खूप आनंद यायचा मैत्रिणींबरोबर. इथे म्हणजे आता आम्ही सासरी आल्यावर मी वाल्लेकरवाडीत राहायला आलो ना आम्ही, तर इथे एक नागोबाचं वारुळ आहे खाली आणि तिथे एकदा एक नाग निघाला होता आणि तो एका जणाच्या घरात पण आला होता पण तो मारला गेला नाही. तो पकडून त्यांना बाटलीत घालून तो सर्प आहेत ना सर्प पकडणारे त्यांना देण्यात आला. मग त्यांनी तो ओळखला कुठल्या प्रकारच्या कुठल्या जातीचा नाग आहे ते त्यांनी ओळखलं. चावला वगैरे नाही त्यामुळं काही हानी झाली नाही, कोणाला प्राणहानी झाली नाही, काही नाही. चला गसये वारुळाला नागोबाला पूजायला, चला गसये वारुळाला नागोबाला पूजायला, हळदी कुंकू वाहायला हळदी कुंकू वाहायला, ताजाला ह्या वेचायला ताजाला ह्या वेचायला. निळ्या निळ्या आकाशात पौर्णिमेचा पूर्ण चंद्र, निळ्या निळ्या आकाशात पौर्णिमेचा पूर्ण चंद्र, नागपंचमीच्या दिवशी नाव घेते चांदमलजी हेच माझे केंद्र, चांदमलजी हेच माझे जीवनाचे केंद्र, चांदमलजी हेच माझे जीवनाचे केंद्र.
1: छान छान मस्त मस्त.
0: सावनचे झुले पडे नाही का ते सा

0: नमस्कार सखी संदेश मध्ये फोन लागलाय.
1: हो, मी सुप्रिया लगट बोलते, बिबवेवाडीवरून. मॅडम
0: बोला.
1: मॅडम, मी वाड्या संस्कृतीमधून मोठी झाली आहे पुण्यामध्ये.
0: बोला की.
1: त्यामुळे तिथे सगळे सण मोठ्या प्रमाणात साजरे व्हायचे. श्रावणातला नागपंचमी तर हा पहिला सण ना. मग त्या दिवशी सकाळीच लवकर उठून नवीन फ्रॉक वगैरे घालून तयार नागोबावाल्याची वाट बघत बसायची. आई सांगून ठेवायची ना, नागोबा दिसला की आतमध्ये वाड्यात घेऊ नये, मग आम्ही सगळ्यात बायका पूजा करू. मग दरवाज्यात उभं राहायचं त्यांची. मग नागोबाला दूध, नागोबाला दूध असे म्हणून सगळे हे यायचे. मग त्यांना आत घेऊन यायचं. मग आई त्यांची दूध

0: हळदीचा पिवळं पावचं करून नाही व्हायची. तोपर्यंत सकाळी काही एवढी पुरणपोळी व्हायची नाही त्यावेळेस ना एवढी तयार सकाळी. दुपारी मस्त पुरणपोळीचा आईच्याकडून देत असायचा.
1: तुम्ही दिंड करायचात का पुरणपोळी करायचात?
0: नाही दिंड केली ना की मॅडम आम्ही कोणीच खायचो नाही.
1: अच्छा.
0: मग आईला कंपल्सरी पुरणपोळीच करायची. आई फक्त नैवेद्यापुरती मग पाचच दिंडी करायची.
1: अच्छा, बाकी पुरणपोळी?
0: बाकी सगळी पुरणपोळी, कारण का सगळ्या भावंडांची पुरणपोळी लहानपणापासून खूप आवड. मग वडील ओरडायचे की ते नाही खात तर मग तू कशाला करतेस ना, तुझ्या देवापुत्र्या फक्त दिंड कर.
1: बरोबर.
0: हो, आणि मग नंतर दोन मस्त छान बहिणीकडून साडी घालून घ्यायची. आमचं फुलाचं दुकान होतं, वडील मस्त पैकी नक्षीदार वेणी करून घालून यायचे. मग ती वेणी घालायची, मग सगळ्या तुळशीबागेतून आणलेले सगळे दागिने घालायचे, आणि मग तयार होऊन सगळ्या जणी मैत्रिणी आम्ही बरोबर 3 वाजता अंगणात तयार. मग सगळ्या अंगणात आम्ही आले की आमच्या सगळ्यांचे आई आया सगळ्या लेकींचं कौतुक बघायला बाहेर. मग फुगड्या, झिम्मा, कोंबडा, सई. आणि मॅडम हे नुसतं करायचं नाही, प्रत्येक याला कोंबड्याच्या वेळेस कोंबड्याचं गाणं, फुगड्याच्या वेळेस फुगड्याचं गाणं, जिम्म्याच्या वेळेस जिम्म्याचं गाणं, आता प्रत्येक वेळेस एक एक गाणं असायचं.
1: बरोबर. आठवतंय का एखादं गाणं?
0: हो, मला सांगते ना, फुगडी खेळायला बसलो ना दोघी जणी, आम्ही दोघी मैत्रिणी, पट्टीच्या पट्टीच्या साड्या था उबट्टीच्या आवट्टीच्या असं एक. नाहीतर मैत्रिणीला मैत्रिणीला चिरवायचं असेल ना, माझ्या चुलीवर दूध ग दूध ग, तुझा नवरा भूत ग. तिला राग यायचा, ती म्हणत माझ्या नवऱ्याला भूत म्हणते ना, थांब आता तुला दाखवते. माझ्या चुलीवर पापड ग पापड ग, तुझा नवरा माकड ग. अशी कॉम्पिटिशन असायची. आता आता झिम्म्याच्या वेळेस नाही, झिम पोरी झिम, कपाळाला भीम झिम पोरी झिम, अशी सगळ्या वेळेस. कोंबड्याच्या वेळेस पण कोंबड्याचं गाणं, सई बाईचा कोंबडा मी डाली खाली डालीला, असा प्रत्येक ना नुसतं असं खेळ नाही आम्ही खेळायचो. त्यामुळे आमचे लहानपण एकदम सुंदर मजेत गेलं मॅडम. हल्लीच्या मुलांना काही मजाच नाही.
1: बांगड्या भरायच्यात की नाही?
0: हो, तेच तर सांगते ना, तुळशी बागेत आजी जाऊन सगळं घेऊन यायचो मैत्रिणी. आणि आमचं कसं होतं मॅडम, माझ्या वयाचे आम्ही 10-12 जणी होतो.
1: मस्त.
0: मग त्यामुळे खूपच मजा यायची. आणि त्यावेळेस ज्या दिवशी शाळेला सुट्टी असायची, हल्ली सुट्टी नसते बघा मॅडम.
1: हो, खरंय खरंय.
0: आदल्या दिवशी जाऊन सगळ्या मैत्रिणी जाऊन प्रत्येकीच्या आवडीनुसार बांगड्या कानात सगळं मॅडम, हे सगळं 2 रुपयात यायचं बरं.
1: खरंय. हो, किती सालचं सांगताय हे सगळं?
0: मी सांगते ना, आता मी माझा जन्म आहे मॅडम 50 चा.
1: अच्छा. आणि कुठल्या वाड्यात राहत होतात पुण्यात?
0: मी फिरतलो सदाशिवपेठ येवलेवाडा.
1: बर. हा.
0: नाही, साप वगैरे निघायचं ना, पण माझी आई ना एकदम भीत होती. आमचा वाडा होता ना, मग सगळी नुसती बिराडच जवळ जवळ जवळ जवळ जवळ.
1: बरोबर.
0: पण आई बरोबर कुठे गेले जवळ बघायला मिळत आहे, काही घाबरायचं नाही त्यांना, तो काही नाही करत, घाबरायचं नाही. त्यामुळे आम्ही लहानपणापासून सापासाठी भीतच झालो.
1: नाही पण म्हणजे वाड्यात साप आलाय असं काही झालं
0: नाही? काही नाही, असं नाही. आमच्याकडे आम्ही सदाशिवपेठ भरपूर म्हणजे भरपूर लोक वस्ती ना, ते साप येईलच कुठून मॅडम.
1: खरंय खरंय.
0: अशा लहानपणीच्या इतकं वाटतं, गेले ते बालपण, गेले ते बालपण, परत एकदा यावं आणि परत त्याची मजा घ्यावी असं वाटतं मॅडम.

0: आताच आपण आठवणी नागपंचमीच्या याविषयी सखी संदेश फोन इन कार्यक्रम ऐकला. मैत्रिणींनो, खरं तर नागपंचमी म्हणजे नाग साप यांच्या विषयी कृतज्ञता भाव जागृत करण्याचा दिवस. आता शहरीकरण झालं, एकूणच सरीसृप वर्गातले प्राणी आपल्याला कमी दिसतात, पण तरीही त्यांबद्दल भीती न बाळगता अधिक माहिती करून घ्यायला हवी हाच खरं तर नागपंचमीचा आधुनिक काळातील उद्देश आहे असं मला वाटतं.
1: सखी संदेश.
0: पुढच्या सखी संदेश

0: देश कार्यक्रमाचा विषय काय आहे याची उत्सुकता तुम्हालाही आहे ना? चला तर मग ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. श्रावण सुरू झाला, पंचमीचा सण आला आणि राखी पौर्णिमा पण जवळ आली आहे. मंगळागौरीचे खेळ सुद्धा एकदम जोरदार सुरू झाले आणि बहर आलाय काव्याला, गाण्यांना. तर यावेळी सखी संदेश कार्यक्रमात सांगायची आहे तुमची आवडती कविता. मग ती पाठ्यपुस्तकातली असेल, आत्ताची असेल, किंवा एखाद्या गाण्यातली कविता असेल, किंवा देशभक्तीपर कविता असेल. वाट बघते आहे मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सखी संदेशच्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान. आपली आवडणारी कविता हाताशी ठेवा आणि कॉल करा 2553-1705 आणि 2553-1706 यावर. या कार्यक्रमाचं प्रसारण होईल रविवारी 23 ऑगस्ट रोजी पुणे केंद्रावरून आणि सोमवारी 24 ऑगस्ट रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. चला चला ठरवून ठेवा आपापली आवडती कविता, नक्की कॉल करा.
0: याबरोबरच आजचा सखी संदेश हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला फोन करून कळवा, पत्र लिहा, मेसेज करा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर आम्हाला लगेच ईमेल करा. तेव्हा वनिता मंडळ अंतर्गत सखी संदेश या कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ आली आहे. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात फोन इन सखी संदेश या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं प्राची परांजपे यांनी आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वर.

श्रोते हो, आपल्या मृत्यूनंतरही एखाद्याला हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळू शकते. एखाद्या अंधाऱ्या आयुष्यामध्ये पुन्हा प्रकाश येऊ शकतो. हे शक्य होतं नेत्रदानामुळे. नेत्रदान नेमकं कधी आणि कसं करायचं? कॉर्नियल अंधत्वावर नेत्रदान कशी मात करू शकतं? नेत्रदानाबाबतचे गैरसमज कोणते? वय, चष्मा किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली असल्यास आपण नेत्रदान करू शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. पुण्यातील नेत्रतज्ञ डॉक्टर आदित्य केळकर आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. मृत्यूनंतरही जिवंत ठेवणारं दान नेत्रदान, याविषयी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की जाणून घ्या 0202553705 किंवा 6 या क्रमांकावर. नक्की सहभागी होऊया तुमच्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.

0: आम्ही दोघी
1: तिच्याबद्दल मला किती सांगता येईल,
2: खूप गोष्टी आमच्या दोघींकडे समांतर आहेतच,
3: सोबत जाणारे आहेत. म्हणजे एक कविता करते तर दुसरं विणकाम करते, फक्त कविता ही विणच आहे.

0: आई आकाशवाणी ऐकणारी आणि घरात आई सतत काही ना काहीतरी गात असण्यामुळे मला खूप जुनी गाणी आईमुळे ऐकायला मिळाली.
1: घरामध्ये मी धाकटी आणि शांत असल्यामुळे मला दुसऱ्यांचं ऐकून घ्यायला खूप आवडतं.
2: रायाशी तुमच्या लक्षात आलं का तुम्हीच बोलता त्या फक्त ऐकून
0: ते हळूच कोपरकळी मारते.
3: अशा कोपरकळ्या आणि त्यातून उमरलेल्या नात्यांच्या कळ्या गायिका नणंद आणि भाऊजाई राजश्री महाजनी आणि माधुरी करंबेळकर यांना आम्ही दोघी कार्यक्रमात ऐका आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 वाजता, विविध भारती पुणे वरून दर बुधवार आणि गुरुवार दुपारी

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, दुपारचा 1 वाजलाय. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
0: श्रोतेहो, आजच्या द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आपण सर्वांचे खूप खूप स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत हाफ गर्लफ्रेंड चित्रपटातल्या ॲश किंग आणि साशा तिरुपती यांच्या स्वरातल्या गीताने. हे गीत आहे इराफत महमूद यांचं आणि संगीतबद्ध केलंय तनिष्क बागची यांनी.

हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटातले गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया अरमान मलिक यांच्या स्वरात मनोज मुंतसिर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आमाल मलिक यांनी. चित्रपट MS धोनी द अनटोल्ड स्टोरी.